आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2 प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओझ वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं
आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा.

आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत श्रीधर फडके आणि स्वर सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज बुधवार आषाढ़ पौर्णिमा अर्थात 29 जुलै 2026। आजचं नक्षत्र आहे उत्तराषाढा नक्षत्र। आज गुरु पौर्णिमा, रात्री 8:04 पौर्णिमा आहे। आज व्यास पूजनाचा दिवस। आज कुलधर्माचा दिवस आहे। शिर्डी आणि शेगाव या तीर्थक्षेत्री आज गुरु पौर्णिमा उत्सव साजरा केला जात आहे। श्री विठ्ठल नवरात्राची आज समाप्ती आहे। आज संन्यासीनाम चातुर्मास्यारंभ आहे। वडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे इथे आज श्री अंबाजी निंबाजी देवस्थान उत्सव आहे। पिंपळे गुरव पुणे इथल्या श्री चिदानंद गुरव महाराजांची आज जयंती आहे। हिंगणगाव तालुका फलटण इथे आज नामसप्ताह आहे। मायणी तालुका खटाव जिल्हा सातारा इथे आज मातोश्री सरुताई गुरु पौर्णिमा महोत्सव साजरा केला जात आहे। पारनेर जिल्हा अहिल्यानगर इथल्या श्री पारनेरकर महाराजांची आज जयंती आहे। बाजीरे तालुका पोलादपूर जिल्हा रायगड इथल्या श्री दत्त मंदिरात आज गुरु पौर्णिमा उत्सव साजरा केला जात आहे। शिर्टे तालुका वाळवा इथे आज श्री बसवेश्वर यात्रा आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। आपल्या जीवनात गुरु का आवश्यक आहेत? कारण गुरु अज्ञानाचा अंधार दूर करतात आणि योग्य दिशा दाखवतात, संकटात आधार देतात। अत्यंत साक्षेपाने आणि विवेकाने गुरूंनी आयुष्याकडे पाहिलेलं असतं, त्यामुळे त्यांच्या अनुभूतीतून आपल्याला योग्य निर्णय घेण्याची दिशा देण्याचं काम गुरु करतात। कठीण काळात आणि नैराश्यात गुरु आपल्याला आधार देतात आणि पुढे जाण्यासाठी नवी उभारी आणि प्रेरणा देतात। आपल्यातला अहंभाव नष्ट करून आपल्याला विनम्र बनवण्याचं काम गुरु करतात। मोक्ष किंवा आत्मसाक्षात्काराचा मार्ग केवळ योग्य गुरुकडूनच मिळू शकतो। आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सगळ्यात पहिला गुरु म्हणजे आपले आई आणि वडील, आणि त्याबरोबरच आपल्या शालेय जीवनातले शिक्षक, त्याचबरोबर आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला दिशा देणारे अनेक गुरु जागोजागी लाभतात। त्या सर्व गुरूंना गुरु पौर्णिमेनिमित्त विनम्र वंदन। आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

0: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरु पौर्णिमा हा भारतातला एक अत्यंत महत्त्वाचा सण। आषाढ महिन्यातल्या शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते। भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानलं जातं, म्हणूनच गुरु पौर्णिमेला गुरुपूजन देखील केलं जातं। गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हणतात, कारण महर्षी व्यासांनी वेदांचं ज्ञान जगासमोर उघड केलं। व्यासांना भारतीय संस्कृतीमध्ये आद्य गुरु असं समजलं जातं। व्यासांनी महाभारत हा अलौकिक ग्रंथ लिहिला। महाभारतातून व्यासांनी सांगितलेल्या धर्मशास्त्र, नीतीशास्त्र, मानसशास्त्र आणि व्यवहारशास्त्राचं दर्शन घडतं। तिथीनुसार हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवस, म्हणून ह्या दिवशी व्यासपूजन अर्थात गुरुपूजन ह्या गुरुपौर्णिमेला केलं जातं। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। ब्रह्मज्ञानाचा निधी असणारे व्यास हे विष्णूचं रूप आहेत आणि विष्णू हे व्यासाचं रूप आहेत। वसिष्ठ मुनींना आणि त्यांच्या वंशजांना माझा नमस्कार असो।
1: श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना। संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा।

गुरु म्हणजे मार्गदर्शक आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होतं. गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. प्रत्येकाच्या आयुष्यातली पहिली गुरु म्हणजे आई, कारण सर्वात पहिली संगत आपल्याला आईची लाभते. जगातलं सगळं प्राथमिक ज्ञान आपण आपल्या प्रथम गुरु म्हणजे आईकडूनच घेतो. एवढंच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई आपली मार्गदर्शक असते. आईप्रमाणेच वडील, पुढे अनेक शिक्षक, अनेक उत्तम पुस्तकं, ग्रंथ आपले गुरु असतात.

0: भारतात पुराण काळापासून गुरु शिष्य परंपरा आहे. पूर्वीच्या काळी शिष्य गुरुकडे आश्रमात राहत असत. त्या काळी शिष्य स्वतःचं घर सोडून गुरुग्रही राहत असत. ज्ञान संपादनासाठी शिष्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे. ज्ञानप्राप्तीनंतर गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे. आता जरी गुरुकुल परंपरा कमी झाली असली तरी गुरुकडून ज्ञान घेण्याची प्रथा भारतात आजही तशीच आहे.
1: श्रोतेहो, आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: गुरु हे ईश्वराचं रूप असून प्रत्यक्ष भगवंत गुरु रूपाने आपल्या जीवनाचं सारथ्य करत आहे अशी ज्या शिष्याची भावना असते त्या शिष्याची जीवनात लवकर प्रगती होते। जीवनात आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आध्यात्मिक गुरूंची जीवनात आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आध्यात्मिक गुरूंची देखील गरज असते। खरे गुरु तेच असतात जे शिष्याला त्याचं जीवन आणि संसार सुखाचा करण्यासाठी योग्य आणि अचूक मार्गदर्शन करतात। गुरुचं कार्य हे एक महान कार्य आहे। आपल्या शिष्यांच्या भल्याचा विचार करून त्यांना आपल्याजवळील ज्ञान आणि अनुभव निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे देणं हे गुरुचं खरं कार्य असतं। ज्ञान देताना गुरुची भावना ही अहंकाराची नसते। या ज्ञानाने आपल्या शिष्याच्या जीवनाचं कल्याण होणार आहे अशी भावना गुरुकडे असावी। कारण जेव्हा गुरुने दिलेल्या ज्ञानाने शिष्याची प्रगती होते तेव्हा ती प्रगती पाहून गुरुला आनंद आणि समाधान मिळतं।
1: श्रोते हो, कृप्र खाडीलकर यांची पदरचना ऐकूयात। संगीत आहे भास्करबुवा बखले यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा।

श्रोते हो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान,

0: आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 29 जुलै. मला कोणाचं दुःख पाहवत नाही. पुष्कळ मंडळी यावीत, आलेल्याला खायला घालावं आणि भगवंताचं नाम घ्यावं, या तीन गोष्टी मला फार आवडतात. त्या जो करील त्याच्या हयातीत त्याला कधीही कमी पडणार नाही. जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे. माझ्या माणसाने प्रपंचात हेळसांड केलेली मला आवडायची नाही. उलट इतरांच्या पेक्षा त्याने जास्त दक्षता दाखवली पाहिजे. कमी आहे त्याची काळजी न करता, जास्त असेल तर त्याविषयी ममत्व न ठेवता, जो येईल तसा खर्च करतो तो मनुष्य ते सर्व मला देतो. मला विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे. मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही, पण दुसऱ्याचा मात्र चांगला करता येतो. माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसं पुष्कळ होती, पण मी कधीही काळजी केली नाही. मी आजपर्यंत पैशासाठी कुणापुढे जीभ विटाळली नाही. उद्या जर कोणी 1 लाख रुपये माझ्या नकळत माझ्या उशाशी आणून ठेवले तर मी ते विष्ठेसारखे बाजूला सारीन आणि स्वतःच्या श्रमाने 4 आणे मिळवून पोट भरीन. मला आवडतं की 1 लंगोटी घालावी, मारुतीच्या देवळात राहावं, भिक्षा मागावी आणि अखंड नाम घ्यावं. हे करायला कोण तयार आहे? मी आपला नामाचा हट्ट कधी सोडला नाही. मी जरी जास्त गरिबांचाच आहे तरी मला प्रपंचात कधी दैन्यपणा आवडत नाही. दुसऱ्याकरता निस्वार्थीपणाने भीक मागण्याची मला कधीच लाज वाटली नाही. व्यवहारदृष्ट्या माझ्याकडे एकच दोष आहे की मला कोणाचं दुःख पाहवत नाही. माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरं काही सापडायचं नाही. माझ्यातलं प्रेम काढलं तर मग मी नाहीच. मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे. माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे वाटलं पाहिजे. तो परत जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच होत नाही. ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात, पण आपण असण्यात एक आधार आहे असं इतरांना वाटावं. माझे आता किती दिवस आहेत कुणास ठाऊक. मी पुढे असो वा नसो, जे मी सुरुवातीला सांगितलं तेच मी शेवटीही सांगतो. तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका. रामरायाने तुम्हा सर्वांवर कृपा करावी ही माझी त्याला प्रार्थना आहे. तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणाने कष्ट करता याची मला जाणीव आहे. या कष्टांचा मोबदला रामरायाच तुम्हाला देईल. तुम्ही सर्वजण आनंदात

रहा हा माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे। माझा असा अनुभव आहे की जो मनुष्य आपलं आहे ते रामाला देतो त्याला राम पुरवतो। श्रीराम।

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया विनायक राहतेकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: ला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ अक्कलकोटात असताना ज्ञानदेवांच्या आळंदीत श्री नृसिंह सरस्वती नावाचे एक योगी पुरुष राहत होते। योगबळावर त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या। हठयोगाने प्राप्त होणाऱ्या समाधीचा अनुभव त्यांनी घेतला होता। परंतु हे सार प्राप्त होऊनही त्यांची म्हणावी तेवढी आध्यात्मिक प्रगती होत नव्हती। कुणीतरी मार्गदर्शन करावं असं त्यांना वाटू लागलं। अचानक त्यांच्या कानावर स्वामी समर्थांचं नाव गेलं आणि त्यांना खूप आनंद झाला। ते अक्कलकोटला निघाले आणि स्वामींपाशी आले। स्वामींना अंतर्ज्ञानाने कळलं की आळंदीचा एक योगी पुरुष दर्शनासाठी येत आहे। त्या योगी पुरुषाने समर्थांच्या चरणांना स्पर्श करीत साष्टांग नमस्कार घातला आणि तो स्वामींकडे पाहू लागला। स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून तो अक्षरशः हरखून गेला। हात जोडून भक्तिभावाने तो उभा होता। स्वामींनी त्या हठयोग्याकडे अत्यंत प्रेमाने पाहिलं आणि त्याला हाताने स्पर्श केला। त्या क्षणी त्याला समाधी लागली। स्वामींनी त्या हठयोग्यावर अनुग्रह केला होता। स्वामींच्या सहवासात त्याला खूप आनंद झाला। स्वामींचे आशीर्वाद घेऊन तो पुन्हा जेव्हा आळंदीला आला तेव्हा त्याच्या साधनेत मोठा फरक पडल्याचं जाणवलं। 4 दिवस आळंदीत राहिल्यावर त्याला वाटलं की पुन्हा अक्कलकोटी स्वामींच्या दर्शनाला जावं। त्याप्रमाणे तो हठयोगी अक्कलकोटी आला। स्वामींनी सेवेकर्यांना व्याघ्राजीन घालायला जेव्हा सांगितलं तेव्हा सेवेकर्यांना खूप आश्चर्य वाटलं। स्वामींकडे कोण येणार आहे हे त्यांना कळेना। इतक्यात आळंदीचा हठयोगी स्वामींपुढे येऊन उभा राहिला। त्याला पाहताच स्वामींनी त्याच्याकडे भेदक नजरेने पाहिलं

0: आणि चटकन म्हणाले, अजून रांडे बरोबर राहतोस, तिला सोडली नाहीस ना? सेवेकरी हसू लागले. त्यांना रांड म्हणजे वेश्या वाटली. हठयोग्याला स्वामींच्या शब्दांचा नेमका अर्थ कळला होता. रांड म्हणजे सिद्धी ह्या अर्थाने स्वामींनी कडक शब्दात विचारलं होतं. हठयोगी म्हणाला, स्वामी अजूनपर्यंत सोडली नाही, परंतु आपली कृपा झाली की ती रांड मला आपोआप सोडून जाईल. त्याचं उत्तर ऐकून स्वामी प्रसन्न हसले. हठयोग्याला व्याघ्राजिनावर बसायची खूण केली आणि स्वामींनी त्याच्यावर पूर्ण कृपा केली. त्याला कैवल्य साक्षात्काराचा अधिकारी पुरुष केलं.
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.
0: ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, एक कायमसाठी लक्षात ठेवा की संत सज्जनांचा, सत्पुरुषांचा, साक्षात्कारी सिद्धांचा एकदा का अनुग्रह झाला की साधकाच्या आयुष्याला परमेश्वरी अस्तित्वाचा बहर येतो. त्याच्या आध्यात्मिक आयुष्याला परमभक्तीचा सुगंध सुटतो. त्यासाठी भगवंताचं अखंड चिंतन, मनन आणि ध्यास हवा. अखंड नामस्मरण हवं. एका परमेश्वरा वाचून मनात कुठलाही विचार तरळणार नाही एवढी तीव्र सावधानता हवी. तरच सत्पुरुषांचा सहवास घडतो आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने भगवंत दर्शन घडतं.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, प्रतिभानुज यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तीसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तीसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री रामचंद्र करुणा समुद्र ध्यातो

सुदवीण निद्रा कई भेट सेवा मदला सुभद्रा शुका सारिखे

0: जय। देवर्षि नारद भगवान की जय। अन्य आश्रयांचा त्याग म्हणजे अनन्यता। एकाच वेळी दोन तीन लोकांचे आश्रय घेतले याचा अर्थ ती अनन्यता झाली नाही, तो व्यभिचार झाला। इथं हा भक्त पूर्णपणे त्या भगवंतावरती अवलंबून असतो। म्हणून समर्थाने म्हटलं एक गुरु एक देव, कोठेतरी असावा भाव, भावार्थनता वाव सकळ काही। एक कुठलं तरी आश्रय घ्या। बदाया जने पाहता राम एको, करी बाण एको, मुखी शब्द एको, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोको, तरा जानकी नायकाचा विवेको। एक त्याला धरून ठेवा, बाकी कोणाचाही आश्रय घेऊ नका। बाकीचे सगळे आश्रय जे आहेत ते आश्रय हे तात्पुरते आहेत, ते कंडिशनल आहेत, ते तुमचं शोषण केल्याशिवाय तुम्हाला ते आधार देणार नाहीत। पण हा एक आश्रय असा आहे की ज्या आश्रयामुळे तुम्हाला कोणाचंही मिंदे पण येणार नाही आणि एक प्रकारचा रुबाब हा तुमच्या जीवनामध्ये त्या आश्रयामुळे प्राप्त होईल। म्हणून सगळे आश्रय सोडतो। आपण जर चेतन आहोत तर जडाचा आश्रय का घ्यायचा? हे बाकी सगळे आश्रय जे ते जड आहेत। मनुष्य सुद्धा जड आहे, वस्तू सुद्धा जड आहे, घर सुद्धा जड आहे। याचा आपण आश्रय घेत आहोत त्या सगळ्या वस्तू कशा आहेत? जड आहेत। आणि आश्रय घेणारा कोण आहे? चेतन आहे। चेतनाने जडाचा आश्रय घेणं म्हणजे अमेरिकेने पाकिस्तानकडून मदत मागण्यासारखे आहे। आपण सदा चेतन आहोत, जडाला आपला आश्रय आहे, ज्याला आपला आश्रय आहे त्याला सोडून आपण काय करत राहतो? त्याच्यात अधीन होतो। हे बाकी सगळे आश्रय जे ते जड आहेत। मनुष्य सुद्धा जड आहे, वस्तू सुद्धा जड आहे, घर सुद्धा जड आहे। याचा आपण आश्रय घेत आहोत त्या सगळ्या वस्तू कशा आहेत? जड आहेत। आणि आश्रय घेणारा कोण आहे? चेतन आहे। चेतनाने जडाचा आश्रय घेणं म्हणजे अमेरिकेने पाकिस्तानकडून मदत मागण्यासारखे आहे। आपण सदा चेतन आहोत, जडाला आपला आश्रय आहे, ज्याला आपला आश्रय आहे त्याला सोडून आपण काय करत राहतो? त्याच्यात अधीन होतो। गुरु नानकाला एकाने सांगितलं की एवढे बादशाह तुम्हाला मानतात, तुमचा शब्द तिथे झेलला जातो, आपल्याला एक छान शाळा काढायची आहे, मिसळी जमीन सरकारी आहे, तुम्ही मागून घ्या, तुमचा शब्द कधी बादशाह नाकारणार नाही। आणि ही जमीन जर आपल्याला मिळाली तर शाळा निघेल, मुलांचं कल्याण होईल, आम्ही तुम्ही काही तुमच्याकडे मागत नाही आहात। नानक म्हणाले ठीक आहे, गेले बादशाहच्या दरबारामध्ये। नानकांचा दबदबा इतका होता की ते घरात नव्हते, ते त्यांच्या प्रार्थना गृहामध्ये होते। म्हणून बायकोने सांगितलं की ते प्रार्थना गृहात आहेत। नानक तिथपर्यंत गेले, नानकाला कोण आढळणार? ते तिथपर्यंत गेले आतमध्ये। तेव्हा हा पालखी मांडी घालून अल्लाला प्रार्थना करत होता बादशाह की मला आणखी धन दे, आणखी जमीन दे, आणखी वैभव दे, आणखी संपदा दे, असं सगळं प्रार्थना करत होता। नानकांची ही प्रार्थना ऐकली आणि मागे वळून परत फिरायला लागले। त्यांच्या पावलांचा आवाज या राजाने ऐकला आणि मागे वळून पाहिलं, म्हटलं तुम्ही निघालात का? नमस्कार वगैरे केला, काही हवं होतं का? हवं होतं म्हटले, तुमच्याकडे मागणार होतो। पण नंतर लक्षात आलं तुम्ही यांच्याजवळ मागताय, त्यांच्याजवळ मागितलेलं बरं, तुमच्याजवळ कशाला मागू? तुम्ही ज्याजवळ आणखी समृद्धी दे, आणखी संपत्ती दे, आणखी जमीन दे असं म्हणते आहे त्याच्याजवळ मी मागेन। अन्य आश्रय हे टाकून देतो आणि एकाश्रयी, आणि तो एक आश्रय म्हणजे फक्त भगवंताचा आश्रय। कारण बाकीची सुख जी आहे ती सगळी व्यर्थ आहे। मग कुणाचा आश्रय घ्यायचा? दुर्धराने कुणाचा आश्रय घेतला? तुझं सैन्य मला दे। कृष्णा झालं एका बाजूला मी एकटा लढणार नाही, आता शस्त्र घेणार नाही, सल्ला देईन त्याची फी घेणार नाही। दुसऱ्याला माझं सगळं यादव सैन्य आहे, अखिलेश, लालू प्रसाद, शरद, निखिल सगळे ही यादव सेना आहे। तुम्हाला मी पाहिजे का? यादव सेना पाहिजे बोला। कोणाचा आश्रय घ्यायचा? भगवंताचा घ्यायचा का भगवंताच्या शक्तीचा घ्यायचा? माणसं नेमकं काय करतात? भगवंताकडनं भगवंताची शक्ती मागतात आणि इनडायरेक्टली मला तू नको आहे असं सांगत असते. दुर्धरने नेमकं काय सांगितलं, मला तुझं यादव सैन्याने येणार तर मला तू नको आहे. आणि अर्जुनाने सांगितलं मला फक्त तू हवा आहे, मला तुझं सैन्य वगैरे घ्यायला नको. भगवंत हवा का भगवंताची माया हवी? पण माया ही त्याची शक्ती असल्यामुळे जे लोक मायेत रमतात त्यांना मुक्त करायची भगवंतालाही काही नाहीये. शो मस्ट गो ऑन, ते चालू राहिलं पाहिजे सगळं. म्हणून ते सगळं एवढी माया नगरी निर्माण केली आहे, म्हणून एवढी प्रलोभन, म्हणून एवढ्या सगळ्या सोयी. खेळा, खेळत राहा. खेळणं देऊन भगवंत जरा त्याच्यामध्ये अडकून टाकतो. पण ज्याला त्याचा आश्रय पाहिजे आहे तो दुसऱ्या कोणाचाही आधार घेत नाही. मधुवाचा अनन्य असतो त्याच्याबद्दल वर्णन करताना समर्थ म्हणतात, ऐसे परमसख्य करता देवास लागे भक्ताची चिंता, पांडव लाखा दोरी जळता विवरद्वारे काढले. मग भगवंताला त्याची चिंता लागून राहते. त्याचं वर्णन करताना माऊलीने म्हटलेले आहे, तो भक्तची अमुची जीवन तयाची अम्मा व्यसन. मग भगवंताला त्या भक्ताशिवाय चैन पडत नाही. जसं लहान मूल पूर्ण आईवरती जोपर्यंत अवलंबून असत तोपर्यंत आई आपला सगळा वेळ त्याच्यासाठी राखीव ठेवते. तो थोडा मोठा झाला, मित्रांकडे जायला लागला, खेळायला लागला, अन्य गोष्टीत रमायला लागला की आई म्हणते चला तोपर्यंत स्वयंपाक करून घेऊ, चला तू तिकडे आहे तोपर्यंत अमुक गोष्ट करून घेऊ. पण जेव्हा तो पूर्ण आईवरती अवलंबून असतो अन्य आश्रयांचा त्यागाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे, जैसा गर्भोगोळ उद्यमाते कोणाही नेणे तैसा मी बाजून काही आणि एक गोमटीची नाही. मातेच्या पोटातला गर्भ आपल्या श्वासासाठी, आपल्या अन्नासाठी, आपल्या हृदयाच्या हालचालींसाठी कोणावरती अवलंबून असत? पूर्ण मातेवरती अवलंबून असत. त्याप्रमाणे हा भक्त दुसऱ्या कशाचाही आधार आणि आश्रय घेत नाही. मग फक्त भगवंताचा आश्रय तो घेतो. आणि जेव्हा असा आश्रय तो घेतो तेव्हा भगवंताला त्या भक्ताशिवाय चैन पडत नाही. ही जी अनन्यता आहे या अनन्यतासाठी शास्त्रामध्ये पतिव्रता, चकोर, चातक, भृंग आणि मत्स्य यांची उदाहरणं घेतली जातात. यांचा दृष्टांत घेतला जातो. परित्या चकोराची चित्ती अमृत वसे, त्याला फक्त ते अमृत पाहिजे असतं, चंद्राचे किरण पाहिजे असतात, किंवा चातक पक्ष्याला फक्त मेघाचं पाणी पाहिजे असत, तो बिस्लरी सुद्धा पाणी पिणार नाही, फक्त मेघातनं पडणारं शुद्ध पाणी ज्याचा भूमीला स्पर्श झालेला नाहीये असंच पाणी चातक पक्षी घेतो. किंवा मासा ज्याप्रमाणे त्या पाण्यावरती पूर्णपणे अवलंबून असतो, किंवा भ्रमर ज्याप्रमाणे त्या पूर्ण कमलाशी एकरूप असतो, असा हा भक्त पतिव्रतेप्रमाणे. तुकाराम महाराज म्हटले, पतिव्रते देता भ्रतार प्रमाण अमा नारायण तैशा परी. पतिव्रतेला जसा पती आहे तसा आम्हाला भगवंत आहे. मग अन्य सगळे आश्रय जे आहेत ते टाकून देतो. पण लोके वेदेशु 11व्या सूत्रात म्हटले आहे, लोके वेदेशु तद अनुकूल आचरण तद विरोधेशु उदासीनता. पुन्हा रिपीट झालाय का मुद्दा? मग अशा मुद्दा सांगितलेला आहे. आता त्याचा अँगल निराळा आहे. जसं जादूमध्ये चातुर्य लक्षणाची तीन समास आहेत, पण तिन्ही समासांमध्ये चातुर्य या विषयाकडे वेगळ्या अँगल मधून समर्थांनी पाहिलेलं आहे. तसे इथं आता जे लौकिक व्यवहार आणि वैदिक व्यवहार अनुकूल आहेत तसं आचरण भगवंत त्याच्याकडनं करून घेतो. आणि ज्या गोष्टी परमार्थाला मार्ग आहेत त्याच्याबद्दल उदासीन राहण्याची बुद्धी भगवंत त्याला देतो. आता भक्ताचं स्वतःच्या हातात ते राहिलेलं नाही. जे काही अनुकूल घडायचं असेल ते कोणामुळे घडतं? भगवंतामुळे घडतं. जप करण्याची आवश्यकता असेल परमेश्वर त्याचा जप करून घेतो. ध्यान करण्याची आवश्यकता असेल परमेश्वर त्याच्याकडनं ध्यान करून घेतो. परमेश्वर त्याचे विकार नाही असे करतो. परमेश्वर त्याच्या वैदिक कर्मांचं आचरण जर त्या विहित कर्मानुसार होणं आवश्यक असेल तर तिसरी त्याच्याकडनं करून घेतो. त्याला समर्थाने म्हटलंय, तुझेने सर्व बोलणे, तुझेने सर्व चालणे, तुझेने योग धारणे, तुझेने राजकारणे. आता जे काही राजकीय कर्म माझ्यातून घडत ते तू माझ्याकडनं करून घेते, जे धार्मिक कर्म माझ्यातून घडत ते तू माझ्याकडून करून घेते. म्हणजे इथं कर्तेपणाचा भाव संपुष्टात आला. आता कर्ता कोण आहे? भगवंत आहे. ही इज लिव्हिंग थ्रू मी, माझ्याद्वारे तो जगतोय, तो श्वास घेतोय, तो पाहतो आहे, तो चालतो आहे, तो बोलतो आहे. आता मी शिल्लक राहिलेलो नाही. मग अशी अवस्था प्राप्त होते. आता तो विधी निषेधांच्या पलीकडे गेलेला आहे तरी सुद्धा त्याच्यातून व्यवस्थित आचरण घडत राहत. कारण ते आचरण कोण करून घेत? परमेश्वर करून घेतो. त्याला मौलीने म्हटलंय, मार्गाद्वारे वर्तावे, विश्व हे मोरेची लावावे, अलौकिक न व्हावे लोकाप्रती. किंवा समर्थाने म्हटलेलं आहे, प्रकृती सारखे चालावे, अंतरी शाश्वत ओळखावे, सत्य होऊन वर्तावे लोकायचे. सत्यची प्राप्त करून घ्यावी, पण सत्याची प्राप्ती झाल्यानंतर वागताना लोकांमध्ये जे खोटं वागावं लागतं तसं खोटं वागण्याचा व्यवस्थित अभिनय करावा. आता त्याच्या दृष्टीने लौकिक कर्म करणं आणि वैदिक कर्म करणं हे अभिनयापेक्षा जास्त राहिलं नाही. अभिनय म्हणून तो करत राहतो. हा स्वधर्म यज्ञ बापा, नित्य यज्ञ राणपा, जेथवर्तीचा पापा संचार नाही, ऐकवा सव्यताची, आकृतीला होणे देहाची, खंती करती कर्माची, ते गावंडे गा. कर्मातत्व आता टाळू नको. मला ज्ञान झालेलं आहे असं म्हणून कर्म टाळणं, जर मला ज्ञान झालंय आता मला कर्माची काय गरज आहे असं कर्मकांडाच्या विरुद्ध दंड थोपटणं, या दोन्हीमध्ये एक प्रकारचा इगो राहतो आणि या दोन्ही गोष्टी त्याच्या गळून जातात. मग जे काही त्याच्यातून विहित कर्म होत राहत, वैदिक कर्म होत राहत, ते परमेश्वर त्याच्याकडून करून घेतो. मग त्याच्यातून चुकीचं कर्म कधीही घडत नाही, प्रमाद त्याच्यातून घडत नाही. मग अशा अवस्थेमध्ये नाथ म्हणतात, जर त्याच्याकडून एखादं विपरीत कर्म घडलं तर त्याचा त्याला पाप लागत नाही. नाथांचं स्पष्ट वचन आहे, भक्तापासून विकर्म स्थिती, कदा घडेगा कल्पांती, अवचटे घडल्या दैवगती, त्या कर्मा निर्मुक्ती अच्युत स्मरणे. केवळ भगवंताच्या चिंतनाने त्या कर्मातून त्याची मुक्ती होते. म्हणून तीन शब्द गीते सांगितले, एक कर्म, दुसरं अकर्म आणि तिसरं विकर्म. कर्म म्हणजे विहित कर्म, अकर्म म्हणजे निष्कर्म सिद्धी, आणि विकर्म म्हणजे जे करायला नको असं कर्म नकळत घडून जात. नसता मासार केला विवेकानंद बरं झालं असतं, नसता मासार केला साईबाबाने तर बरं झालं असतं, पण त्यांच्यातून ते कर्म घडून गेलं. इंटरेस्ट होता मांस खाण्यात म्हणून घडलेलं नाही, त्यांच्यातून ते कर्म घडून गेलं. आपण त्याचं अनुसरण करायचं नाही. गजानन महाराजांनी चिरी मोडली, शंकर महाराज सिगरेट ओढत असत, त्यांच्या सिगरेटचा नैवेद्य असतो पद्मावतीला. पण शंकर महाराज सिगरेट ओढतात, गजानन महाराज चिली मोडतात, ही सगळी कर्म त्यांच्यातून जी घडतात ती परमेश्वर त्यांच्याकडनं ती करून घेतो. ते जरी विकर्म असलं तर त्या विकर्मामुळे त्यांना पातक लागणार नाही. आपण जर ते करतात म्हणून मी करेन असं जर म्हटलं तर आपल्याला त्याचं पातक आहे. कारण त्यांना जीवन मध्ये अवस्था प्राप्त झाली आहे, त्यांना जीवन ज्या आध्यात्मिक अवस्था प्राप्त झालेली आहे ती अजून आपल्याला प्राप्त झालेली नाही. जोपर्यंत तशी अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत वाचे बोलू वेदनेती करू संती केले ते. याचा अर्थ भक्ती माणसाला निष्क्रिय करत नाही, भक्ती माणसाला क्रियाप्रवणच करते. समर्थ हे राम भक्त होते की नाही? मग रामाच्या भक्तीनं ते निष्क्रिय झाले का? शंकराचार्य निष्क्रिय झाले का? ज्ञानेश्वर महाराज निष्क्रिय झाले का? हे सगळे लोक क्रियाशील होते, प्रचंड क्रियाशील होते। केवढा मोठा उद्योग हनुमंताने केलेला आहे, हनुमंत तर रामाचे भक्त आहेत। जर भक्ती माणसाला निष्क्रिय करत असेल तर मग हनुमंताने केलेलं लंका दहन, हनुमंताने केलेला राक्षस संहार, आणलेला द्रोणागिरी पर्वत, सतत रामाची केलेली सेवा, या सगळ्या गोष्टींचं काय खुलासा करणार, त्याचं काय स्पष्टीकरण करणार? याचा अर्थ त्या माणसाच्या जीवनामध्ये परमेश्वराचा प्रवेश होतो, त्याच्याकडून वेदाला आणि लौकिक गोष्टीला अनुकूल अशा प्रकारची कर्म घडत राहतात, आणि त्याला प्रतिकूल अशी जी कर्म आहेत त्याच्याबद्दल तो उदासीन राहत नाही, त्याला उदासीन करवण्याचं कर्म भगवंत करत राहतात। याचा अर्थ त्यांनी जरी ठरवलं की आपण चुकावं तरी सुद्धा तो चुकू शकणार नाही, असं त्याचं संबंध जीवन हे भगवंताने व्यापलं जातं। मग 12व्या आणि 13व्या मध्ये म्हटलेलं आहे, भवतु निश्चय दारढ्याल ऊर्ध्वं शास्त्र रक्षण, आणि 13व्या सूत्रात म्हटलं आहे, अन्यथा पातित्या शंकया। त्याचा शास्त्र रक्षणाचा निर्धार हा पक्का असला पाहिजे। शास्त्र हे त्याला बंधनकारक नाहीये, तो शास्त्र जे पलीकडे गेलेला आहे, शास्त्रापेक्षा तो उन्नत अवस्थेचा आहे। याचा अर्थ त्याने वाटेल तसं वागावं का? तो जर वाटेल तसं वागायला लागला तर ज्ञानी मनुष्य समाजाला अडथळा ठरू शकतो। भगवंताचं गीतेतलं सूत्र आहे, यद्यत आचरती श्रेष्ठा तत्तत इतरे जना सयत प्रमाणम कुरुते लोकः तदनुसार वर्तते। त्याचा अनुवाद मौलीने केलाय, येत वडिले जे जे करती तया नाव धर्म ठेवती तदनुसाराची वर्तती सकळ जना। को पता युधिष्ठिराला प्रश्न चालला, एकशे कोणता पथ? युधिष्ठिराने उत्तर दिलं, महाजना येन गता तर पंथा। या रस्त्याने मोठी माणसं जातात तोच रस्ता तोच पथ। तसं या ठिकाणी त्याच्या हातून आपोआप शास्त्राचं रक्षण घडत, कारण भगवंतांनी सुद्धा गीतेमध्ये म्हटलेलं आहे, तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्य कार्य व्यवस्थित, काय करावं आणि काय करू नये या बाबतीत शास्त्र प्रमाणे। महामनुष्य ज्ञान झालं म्हणून समाजाला अडथळा होता कामा नये। रणनीश आश्रमात काय घडलं? रणनीशांना ज्ञान झाल्यानंतर त्यांना या सगळ्या बंधनांची काही गरज नाही, झुगारून टाका। त्यांनी ती सगळी बंधनं झुगारल्यामुळे त्यांचे शिष्य स्वेच्छाविहारी बनले, स्वराचारी बनले, कसे वागायला लागले। त्यांना संन्याशाला कुठलं बंधन आहे? संन्याशाला कुठलं बंधन नाही। लोकांना बंधनं नकोच असतात। रामकृष्ण परमहंस म्हणायचे, मी जेव्हा सोळाणे करेन तेव्हा तुम्ही चारणे कराल, मी जर चारणे केलं तर तुम्ही माझे बाकीचे बाराणेच लक्षात ठेवा, की काहीच करत नाही, त्याच्यात काय अर्थ नाही, त्याच्यात काय अर्थ नाही, हे सगळं सोडून द्या, ते सगळं सोडून द्या। म्हणून मग त्याचा जो शास्त्राबद्दलचा निर्धार आहे तो दृढ झाला पाहिजे। चळे ना म्हणी निश्चय दृढ जाता, किंवा भक्ताची लक्षणं सांगत असताना जी वेगळी लक्षणं सांगितलेली आहे त्या तो दृढ निश्चयी असतो। त्याचा निश्चय तुकाराम महाराज म्हटले, फुटो हे शरीर तुटो हे मस्तक देवाचा विसर पडो नेदी। तेव्हा नामदेवांनी म्हटलेलं आहे की माझा हा केला पण हा चालवी माझा, मी जो निश्चय केलेला आहे तो निश्चय आता तू माझ्याकडनं पूर्णपणे करून घे, तुम्हाला याच्यापासून दूर करू नको। मग असं रक्षण तो शास्त्राचं करत राहतो। जर त्याच्या मनात असा अहंकार निर्माण झाला मला शास्त्रविचार बंधन नाही, को विधी को निषेधा, मी तर ज्ञानाने काही करीन, अशा माणसाच्या बाबतीत अन्यथा पातित्या शंकया। काही मोठे महाराज अधोपतित झालेले जे आपण पाहतो, काही तुरुंगात आहेत, काही बाहेर आहेत, अधोपतित झाले तरी अजून ते पकडले गेलेले नाहीयेत, सुरक्षित आहेत, आणि काही पकडले गेलेले आहेत ते आतमध्ये आहेत। त्यांच्या बाबतीत असं घडतं की जितममया आम्हाला तर कुठलं बंधन नाहीये, किती विलास तृप्ती भोगावी, किती उपभोग घ्यावा, त्याच्यामुळे मर्यादा राहत नाही, आम्हाला काही बंधन नाही, या नावाखाली मग स्वेच्छाविहार दूर होतो, मग पतन होण्याची शक्यता आहे. म्हणून माणसानं आपला शास्त्र रक्षणाचा निश्चय जो आहे तो दृढ ठेवावा आणि शास्त्राला दृढच वागत जावं. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नये. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेला तो पतन होण्याची शक्यता आहे. पतन होईलच असं नारद म्हणत नाही, पण पतन होण्याची शक्यता आहे. म्हणून शास्त्रवाली निष्ठा निर्धा की मी अमुक गोष्ट नाही खाणार म्हणजे नाही खाणार, मी अमुक गोष्ट नाही पाहणार म्हणजे नाही पाहणार. किशोरजी व्यासांनी त्यांचा एक अनुभव सांगितला. ते जेव्हा 16 वर्षाचे होते एका मित्राने त्याला सिनेमा पाहायला नेलं. त्यांची इच्छा नव्हती, जबरदस्ती नेलं. आणि त्यांनी तो इंग्रजी सिनेमा होता लव्ह इन रशिया, तो सिनेमा त्यांच्याबरोबर पाहिला. आश्चर्य सांगतात कि त्या दिवशी मला इतका मनस्ताप झाला की आपण काय पाहत आहोत. त्याच्यानंतर म्हटले मी थिएटर मधून बाहेर पडलो आणि घरी आल्यावर मी प्रतिज्ञा केली की आयुष्यात मी कधीही चित्रपट पाहणार नाही. आता 67 वय 51 वर्षामध्ये मी कधीही थिएटर मध्ये गेलो नाही आणि कधीही चित्रपट पाहिला नाही. निर्धार म्हणजे निर्धार, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. एकदा निर्धार केला की चळय ना म्हणे निश्चय दृढ जाता जगी धन्य तो दास सर्वोत्तम असतात. या 51 वर्षात त्याने फक्त एकच चित्रपट पाहिला आणि तो घरी सीडी आणून पाहिला, शंकराचार्यांचा चित्रपट. मला ते म्हणाले मी एकदा तो नियम मोडला माझा. शंकराचार्यांवरली संस्कृत भाषेत एक फार चांगला चित्रपट 15-1 वर्षापूर्वी निघाला होता, तो चित्रपट त्यांना बघायचा होता. मग थिएटर मध्ये जायचं नाही, मग एका त्यांना ती सीडी आणून दिली, ती सीडी त्यांनी पाहिली. ते शंकराचार्यांचा सिनेमा होता, संस्कृत भाषेतला होता, दर्जेदार चित्रपट होता, म्हणून तेवढा बघितला. पण असा निश्चय जर आपण केला नाही आणि मला आता काही बंधन नाही असं म्हटलं तर त्या अहंकारामुळे पतन होण्याची शक्यता आहे. आणि मग पुढच्या शेवटच्या 14व्या सूत्रात आपण उद्या 15 पासून एक नवीन ग्रुप तयार होतोय तो आपण पाहणार आहोत. नवीन प्रकरण नवीन अध्याय सुरू होतोय. 14व्या म्हटलेला आहे लोकोपी तावत एव किंतु भोजनादी व्यापार तू आ शरीर धारणावधी. लौकिक कर्म वैदिक कर्म इथं घडतच राहतात, पण त्याचबरोबर जसं तसं करते पण राहत नाही, परमेश्वर त्याच्याकडनं सगळं करून घेतो. तसं भोजन आदी व्यापारस्तू आ शरीर धारणावधी. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत त्याच्यातून जेवण खाण हे विधी आपोआप घडत राहतात. कसे घडतील सांगता येत नाही. मग गजानन महाराजांसारख्या सत्पुरुष उकिरड्यावरती बसेल, त्या उष्टपत्र खाईल, नाल्यातलं पाणी पिईल, पण त्याचा जो शरीर धारण विधी जो आहे तो चालू राहील. रामकृष्ण परमहंसांनी शारदा मातांना मंत्र सांगून ठेवले होते की माझी जर समाधी अवस्था खाली उतरत नसेल, मी जर निर्विकल्पातनं स्वविकल्पात येत नसेल तर माझ्या कानात असा असा मंत्र म्हणायचा. त्यात अथ मंत्र म्हणायला सांगितला होता. अथ आणि ओम हे मंत्र माझ्या कानात म्हणत जा म्हणजे मी देवबोधावरती येईल. आणि मग माझं जेवण भूक तहान ठाकूर दोन दोन दिवस समाधी अवस्थेत असायचे. मग माताजी कानात मंत्र म्हणायच्या, मग देवबोधावरती आले की म्हणायचे भूक लागली मी थोडस खाईन. मग भोजनाने व्यवहार होत राहतात, पण त्यामध्ये भूक लागल्यानंतर अमुकच पाहिजे आणि मला अमुक चालणार नाही अशा प्रकारची कुठलंही चॉईस राहत नाही, निवड राहत नाही. दृच्छा लाभ संतुष्टा जे समोर प्राप्त झालं असेल ते परमेश्वराची इच्छा म्हणून ते स्वीकारतात आणि ते ग्रहण करतात. मग असे व्यवहार घडत राहतात. काही लोकांची लौकिक कर्म व्यवस्थित घडत राहतात, पण ती कोणाच्या अनुसंधानात घडत राहतात, परमेश्वराच्या अनुसंधानात. देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार. नरेंद्र सोनार सगळी कामं करताय, पण ती कामं करत असताना ते परमेश्वराचे म्हणून करतात. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, मिरची आणि कोथिंबिरी हीच माझी पंढरी. सावतामळी करतायत काम, पण ते सगळं काम हे सगळं विठ्ठल रूप आहे, हे सगळं विठ्ठलमय आहे. मी कर्म करतो आहे की त्याची सेवा करतो आहे अशा भावामध्ये ते कर्म करत राहतात. मग त्यांचं कर्म ही त्यांची पूजा होते. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी कर्मे येशू वदावा असं म्हटलेलं आहे. त्याला विवेकानंदांनी वर्क इन वर्शिप असं म्हटलेलं आहे. मग त्यांच्यातून जे कर्म घडतं ती कर्म त्यांची पूजा होऊन जाते, ती कर्म त्यांची आराधना आणि उपासना होऊन जाते. आणि त्या कर्माद्वारे ते ते प्राप्त होऊन जातात. मग त्यासाठी त्यांना संसार सोडून कुठे पळावं लागत नाही आणि शरीर धारण करता जी जी कर्म करावी लागतात आणि जे जे अन्न वगैरे ग्रहण करणार असतं ते सगळं लौकिक कर्म ते करत राहतात. आसक्त होऊ नये तर शरीर धारण्यासाठी शरीर जिवंत राहावं म्हणून जे करणं आवश्यक आहे त्या क्रिया त्यांच्यातून घडत राहतात. 15व्या सूत्रापासून एका नवीन अध्यायाला सुरुवात होते आहे. त्याचा विचार आपण उद्या संध्याकाळपासून करूया. मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर रत्नमन.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

या अधिक माहितीसाठी संपर्क भक्ती सुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना। संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम श्री समर्थांचे मनाचे श्लोक आपण पाहतो आहोत. हा 16वा श्लोक आहे. मरे कत्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणूनी जनी मागुता जन्म घेते. ह्याच्यात देखील पुन्हा मृत्यूचा परिणाम काय, काळाचा प्रभाव काय, हे स्पष्ट सांगितलेलं आहे. एखादा मनुष्य कोणत्याही वयात मृत्यूमुखी पडतो, त्याबद्दल इतर जवळची मंडळी शोक करत राहतात. आपल्या जवळच्या माणसाच्या मृत्यूमुळे होणारा वियोग हा कायमचा वियोग असल्यामुळे दुःखदायक आहे हे खरं, पण त्या दुःखाला विचारानं विवेकानं शांत करणं शक्य आहे. दुःखाचं शोकात रूपांतर होऊ नये. दिवसानुदिवस वर्षानुवर्ष त्या व्यक्तीचं स्मरण करीत शोकात बुडून राहणं हे योग्य नाही. त्या जीवाला त्याच्या मार्गाने पुढे जाऊ द्या. अकस्मात तोही पुढे जात आहे, योगाचे दुःख करणाऱ्याला देखील पुढं केव्हा तरी याच मृत्यूच्या स्वाधीन व्हावं लागत आहे. त्यालाही देह टाकून जायचं आहे, याचा विसर कदापि पडू देऊ नये. मरण कोणालाही चुकलेलं नाही. डेथ दिलेवलर, सामान्य व्यक्तीपासून ते साधू संत अवतारी पुरुषांपर्यंत सर्वांना देह सोडावाच लागतो. हे लक्षात घेऊन आपण जिवंत असेपर्यंत काय करतो ते पाहणं गरजेचं आहे. मृत्यू हे एकच सत्य आहे. जे आकाराला येतं ते जाणार, आज तो गेला आहे उद्या मी जाणार आहे, हे सत्य ध्यानी घेऊन दुसऱ्याच्या मृत्यूपासून आपण काही बोध घेतला पाहिजे. पुरे ना जनी लोभ रे क्षोभ होतो, सर्वांच्याबद्दल आपल्या अंतःकरणात प्रेम असणं ही चांगली गोष्ट आहे, पण कोणाबद्दलही आणि कशाबद्दलही ममत्व आसक्ती असू नये. घरदार, जमीन जुमला, धनदौलत, आपली कुटुंबीय मंडळी, मित्रमंडळी ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करत असतो, त्या सर्वांचा त्याग एक दिवस करावा लागतो. ही गोष्ट अपरिहार्य आहे. कितीही प्रिय व्यक्ती असली तरी मृत्यूच्या वेळी एकट्यालाच जावं लागतं. कोणी कोणाबरोबर जात नाही, प्रत्येक जण एकटाच या इहलोकात जन्म घेतो आणि जाताना देखील एकटाच जातो. आपल्यालाही सर्वांना असंच जायचं आहे हे जाणून कशाबद्दलही मोह ममत्व ठेवू नये. मी माझं आणि मला असं म्हणू नये. सर्वात असून सर्वांपासून अलिप्त राहण्याची सवय करायला हवी. आसक्ती ममत्वाच्या पोटीच क्षोभ होतो, मनाची व्यग्रता चिंता येते. एवढेच नाही तर ह्या आसक्तीमुळं पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पुनरपी जननम पुनरपी मरणम, पण ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडावं लागतं. ते जर चुकवायचं असेल तर सद्गुरूंना शरण जाऊन आपण मार्ग समजून घ्यावा. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभरे क्षोभताते, म्हणूनी जनी मागुता जन्म घेते. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
0: श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया जगदीश खेमुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर राम कदम.

श्रोते हो, संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगला नाथ यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353530.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना। संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा।

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना, संगीत आणि स्वर पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा। स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग।

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा.
2: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज 7:00.
2: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
3: निशंक हो, निर्भय हो मनारे.
2: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज 7:30. याचं पुनःप्रसारण 6:30.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
2: श्रोते हो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना, संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे ऋषिकेश रानडे आणि सहकारी यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि मधुरा दातार यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर। नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा।

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया अरविंद फाळके यांची गीतरचना, संगीत आणि स्वर केतन अत्रे यांचा.

श्रोते हो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे रघुनंदन पणशीकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

0: भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण 3:55।
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00।
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाम मंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6:00, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:00।

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा.

आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत श्रीधर फडके आणि स्वर सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज बुधवार आषाढ़ पौर्णिमा अर्थात 29 जुलै 2026। आजचं नक्षत्र आहे उत्तराषाढा नक्षत्र। आज गुरु पौर्णिमा, रात्री 8:04 पौर्णिमा आहे। आज व्यास पूजनाचा दिवस। आज कुलधर्माचा दिवस आहे। शिर्डी आणि शेगाव या तीर्थक्षेत्री आज गुरु पौर्णिमा उत्सव साजरा केला जात आहे। श्री विठ्ठल नवरात्राची आज समाप्ती आहे। आज संन्यासीनाम चातुर्मास्यारंभ आहे। वडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे इथे आज श्री अंबाजी निंबाजी देवस्थान उत्सव आहे। पिंपळे गुरव पुणे इथल्या श्री चिदानंद गुरव महाराजांची आज जयंती आहे। हिंगणगाव तालुका फलटण इथे आज नामसप्ताह आहे। मायणी तालुका खटाव जिल्हा सातारा इथे आज मातोश्री सरुताई गुरु पौर्णिमा महोत्सव साजरा केला जात आहे। पारनेर जिल्हा अहिल्यानगर इथल्या श्री पारनेरकर महाराजांची आज जयंती आहे। बाजिरे तालुका पोलादपूर जिल्हा रायगड इथल्या श्री दत्त मंदिरात आज गुरु पौर्णिमा उत्सव साजरा केला जात आहे। शिरटे तालुका वाळवा इथे आज श्री बसवेश्वर यात्रा आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। आपल्या जीवनात गुरु का आवश्यक आहेत? कारण गुरु अज्ञानाचा अंधार दूर करतात आणि योग्य दिशा दाखवतात, संकटात आधार देतात। अत्यंत साक्षेपाने आणि विवेकाने गुरूंनी आयुष्याकडे पाहिलेलं असतं, त्यामुळे त्यांच्या अनुभूतीतून आपल्याला योग्य निर्णय घेण्याची दिशा देण्याचं काम गुरु करतात। कठीण काळात आणि नैराश्यात गुरु आपल्याला आधार देतात आणि पुढे जाण्यासाठी नवी उभारी आणि प्रेरणा देतात। आपल्यातला अहंभाव नष्ट करून आपल्याला विनम्र बनवण्याचं काम गुरु करतात। मोक्ष किंवा आत्मसाक्षात्काराचा मार्ग केवळ योग्य गुरुकडूनच मिळू शकतो। आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सगळ्यात पहिला गुरु म्हणजे आपले आई आणि वडील, आणि त्याबरोबरच आपल्या शालेय जीवनातले शिक्षक, त्याचबरोबर आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला दिशा देणारे अनेक गुरु जागोजागी लाभतात। त्या सर्व गुरूंना गुरु पौर्णिमेनिमित्त विनम्र वंदन। आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणाचे निरूपणकार आहेत संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आता त्यांनी श्रद्धेनी सूर्याचं नाव घ्यावं आणि त्याचबरोबर त्यांनी अनेक प्रकारे अर्घ्य देण्याचं महत्त्व, अर्घ्य कुणी कुणी द्यावा त्यांनी सांगितलं, सर्वांनी द्यावा, स्त्री पुरुषांनी द्यावा, सर्व लोकांनी द्यावा, तीनही लोकातल्या लोकांनी द्यावा, म्हणजे पाताळ, पृथ्वी आणि स्वर्ग अशा प्रकारे. आणि त्यांनी सांगितलं की भगवान सूर्याचं जर आम्ही विधीपूर्वक अर्घ्य देऊन जर आम्ही त्याची उपासना केली तर म्हणाले त्याचं जे फल आहे ते ह्या सर्व देवतांच्या उपासनेच्या तोडीचं आहे. आता अर्घ्य कसा द्यावा ते पण त्यांनी सोपंसं सांगितलं आहे. त्यातलं आपल्याला काय पटतं ते बघावं, चंदन उगाळावं, त्याचं गंध काढावं, आपल्याकडे पळीमध्ये पाणी घ्यावं, पाण्यात ते गंध ठेवावं किंवा ते गंधानी ते जल सुगंधित करावं, त्याच्यावर एक फूल ठेवावं आणि ते जे पाणी आहे त्याचं अर्घ्य त्याला द्यावा, असं त्यांनी त्याचं थोडंसं वर्णन केलेलं आहे. आता दुसरं वर्णन त्यांनी असं केलं आहे की त्या कोणार्कला जावं आणि तिथे गेल्यानंतर त्या सूर्यमंदिरामध्ये जाताना मौन धारण करावं, सूर्याला तिथे अर्घ्य द्यावा, त्याला प्रणाम करावा आणि त्या कोणादित्याला तीन वेळा प्रदक्षिणा घालावी. आणि अत्यंत भक्तीनी आपण जशी षोडशोपचार पूजा करतो तशी षोडशोपचार पूजा करावी आणि त्या आदित्याचे जे वेगळे वेगळे मंत्र आहेत त्या मंत्रांचा उच्चार करावा. इथे थोडंसं त्यांनी त्याचं वर्णन करून लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की त्याचे मंत्र कोणते. आता पूजा अशा प्रकारे म्हणले, राम हृदयाय नमः म्हणजे बीजमंत्रांचा उच्चार करावा आणि म्हणजे हय कवचाय नमः, ऐशाने ह्रौ नेत्रत्रयाय नमः आणि अशा प्रकारे त्याचे जे ज्या प्रकाराने आपण शरीरावरती जे उपासना करताना जसं इतर उपासनांच्या बाबतीमध्ये आम्ही षडन्यास करतो तसा न्यासाचा विधी त्यांनी इथे आपल्याला सांगितला आहे. पण असं त्याचे फार बारकाव्यात जाण्याची आपल्याला आवश्यकता नाही, आपण त्याच्या अजून थोडं पुढे जाऊ. त्यांनी दुसरं असं सांगितलं की स्वधर्म परायण राहून जेव्हा त्याची उपासना आपण करतो त्यावेळी ती उपासना फलद्रूप होते. म्हणजे उपासनेचं एक सूत्र त्यांनी इथे सांगितलं आहे. ते म्हणतात की कशी कशी उपासना करावी, विशुद्धेन अंतरात्मना म्हणजे भक्तिभावेन सततम, भक्तिभाव धारण करून आणि अंतःकरण विशुद्ध ठेवून. म्हणजे उपासन कुठल्याही देवतेच्या उपासनेचं सूत्र तेच आहे की आमचं मन स्वच्छ नाही आणि आम्ही दिवस रात्र उपासना करत राहिलो तर त्या उपासनेचा उपयोग नाही. आमच्या मनाला सारखी चाळण लावूनच ठेवली पाहिजे, सतत फिल्टर करत ठेवलं पाहिजे. जे वाईट आहे ते वर राहू दे, खाली आहे ते मनाची शुद्धी होऊ दे, ते सगळं खाली राहणार आहे ते चांगलं राहू दे. कारण मनात कोणत्याही क्षणी वाईट विचार येतो, कशाच्याही संदर्भात येतो आणि त्या विचाराला धरून आमच्या विचारांची साखळी वाढत जाते. नुसता तेवढा अरे हे असं कसं बोललं आहे, ठीक आहे ना आला विचार मनात, दिला सोडून सुटत नाही तो. त्या विचारानं तो त्याहीवेळी तसंच बोलला होता, आताही असंच बोल, हा स्वभावच आहे. नाही तो आपल्याशी शत्रुत्वच करतो आणि तो आपल्याला नेहमीच असं बोलतो, नाही तो आपल्याला बोलण्याची संधी शोधतो, नाही त्याला आपला अपमान करण्यामध्ये अधिक आनंद आहे. किती आपण एक गोष्टीला किती ताणायचं पण आपण ताणतो आणि ह्यानी काय होतं, आपल्या अंतःकरणाची स्वच्छता निघून जाते. ह्या एका लहानशा आलेल्या, कारण शेवटी असं आहे की इतक्या शुद्ध सात्विक मनाच्या स्थितीमध्ये आम्ही राहिलो असतो आम्ही संतच झालो असतो. आम्ही तसे नाही हे तर 1000% निर्विवाद आहे, ते ती काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. पण आमच्या मनामध्ये येणारे जे विकल्प आहेत ते कमी होत जावेत एवढा तर विचार करू शकतो. आमचं मन रज आणि तमानी भरलेलं आहेच, पण त्याच्यातली राजसिकता पण आणि त्याच्यातली तामसिकता पण जितकी कमी करता येईल तितकी कमी व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी इथे अगदी आवर्जून त्यांनी इथे म्हटलेलं आहे की म्हणाले सूर्याच्या उपासनेमध्ये त्याला उत्तमसं फल प्राप्त होण्याकरता तिथे दर्शन घ्यायचं असेल तर म्हणाले तिथे केव्हा जावं, तर मकर संक्रांतीच्या समयी दोन्ही वेळा, दक्षिणायन येताना पण आणि उत्तरायण येताना पण दोन्ही वेळा जावं म्हणाले. म्हणजे कर्क राशीतला प्रवेश आणि मकर राशीतला प्रवेश
दोन्ही प्रवेशामध्ये, कर्कामध्ये प्रवेश दक्षिणायन, मकरामध्ये प्रवेश उत्तरायण, हे दोन्ही त्याच्या दृष्टीने उत्तम तिथी आहेत. आणि विशेष योग ह्या ठिकाणी जावं. सूर्याचा रविवार, सूर्याची सप्तमी आणि कोणताही पर्वकाळ धरून त्या ठिकाणी यात्रेला म्हणजे दर्शनाला यावं. आणि म्हणाले असं जो सूर्याचं स्मरण ठेवून उपासना करतो त्याला उत्तम असा लोक प्राप्त होतो. जसं इतर ठिकाणी म्हटलंय तसंच, की अनेक स्तोत्रांमधून जशी फळं सांगितली आहेत तसंच त्यांनी सांगितलंय. आता पुन्हा त्या कोणार्कच्या इथे त्यांनी सांगितलंय की समुद्राच्या तटावरती तिथे रामेश्वर नावानी भगवान महादेवाचं विख्यात मंदिर आहे. तर त्या मंदिराच्या ठिकाणी म्हणाले जर कुणी उपासना केली तर त्याच्या अंतःकरणातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून समुद्र स्नान करून त्यांनी रामेश्वराचं दर्शन घ्यावं, ते सुद्धा षोडशोपचार पूजा त्याची करावी. आणि त्यांनी सांगितलंय की नमस्कार, स्तोत्र म्हणजे गीत काय, आपला आवाज जर बरा असला तर वेडो वाकडो गाईन परी तुझा म्हणवीन, त्या तऱ्हेने वेडं वाकडं जे जमेल ते त्याच्या स्तुतीपर काहीतरी गावं. आणि उत्तम अशा वाद्यांचा, समजा एखादी कला आपल्याकडे आहे तर ते वाद्य त्याच्यासमोर वाजवून आपली जी कला आहे ती त्याच्या चरणावर सादर करून त्याला आपण संतुष्ट करण्याचा प्रयत्न करावा. आणि म्हणून देवदेवतांच्या उत्सवामध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या कलाकारांची जी हजेरी लावली जाते त्याचं कारणच आहे की कला देवाच्या ठिकाणी सादर केली जाते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं पूजा करावी. आणि अशी पूजा आपण जर केली तर थोर थोर यज्ञ केल्याचं फल आपल्याला लाभतं. आता त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आपण हे सगळं आम्हाला यात्रा आणि त्या कोणार्क मंदिराची यात्रा आपण आम्हाला सांगितलीत, आता प्रत्यक्ष सूर्याची भक्ती कशी करावी आणि ते कशी भक्ती केली तर प्रसन्न होतात, तर हे सगळं ऐकण्याची आमची इच्छा आहे असं मुनिजनांनी विचारल्यावरती ब्रह्मदेवांनी सांगितलं की म्हणाले मनाच्या माध्यमातून इष्टदेवतेच्या ठिकाणी जी भावना आहे त्या भावनेतूनच आपली भक्ती होऊ शकते. त्यांनी जसं म्हटलं की कशा प्रकाराने ते प्रसन्न होतात, ते कशामुळे प्रसन्न होतात याचं उत्तर इथे आहे की आमच्या त्या इष्टदेवतेच्या विषयी अंतःकरणात भावना काय. आपण म्हणतो भगवंता सगळं तुझ्यावर सोपवून निश्चिंत राहिलंय असं एका बाजूनी तोंडानी म्हणतो आणि दुसऱ्या बाजूनी आपल्याला जर काही समस्या आहे बाबा लवकर बदली होत नाही आहे, आपली प्रकृती ठीक होत नाही आहे, खिशात पत्रिका घेतलेली असते, देवाला आपण नमस्कार करतो आणि इथून नमस्कार करून ज्योतिषाकडे जातो आणि त्यांना सांगतो की अहो बघा बघा काय आमचे योग आहेत, प्रकृती काही लवकर बरी होत नाही, काही म्हणा हे आमचं नोकरीतलं जे काही आत्ता सध्या चाललंय ते आम्हाला फार त्रासदायक झालं आहे, आत्ता आम्ही कधी बाहेर पडू. मग त्याच्यावर आम्ही काय सोपवलं, त्याच्यावर आम्ही काही नाही सोपवलं, फक्त एवढंच आहे की अकरणात बंद करणं श्रेया, की अगदी डायरेक्ट त्या ज्योतिषाच्या घरी जाण्याच्याऐवजी देवाच्या देवळात येऊन ज्योतिषाकडे गेलो, एवढं फक्त आम्ही आमचं जाणं जे आहे तो एकदा ट्रॅक बदलून पुन्हा आमच्या नेहमीच्या ट्रॅकवर गेलो एवढं घडलं. त्यांनी इथे सांगितलंय की आपल्या इष्टदेवतेच्या विषयी आपली काय धारणा आहे, आपली काय धारणा आहे हे आता आपला व्यावहारिक बाजूचा साधा भाग झाला. परंतु असं आहे प्रत्येक देवता जी आहे ती तीन प्रकारांनी पाहिली जाते. एक आहे ती आधी भौतिक पातळीवर पाहिली जाते, दुसरा आहे ती आधी दैविक पातळीवर तिचा अनुभव घेतला जातो आणि तिसरा जो आहे तो आधी आत्मिक पातळीवर अनुभव घेतला जातो. आधी भौतिक पातळीवर काय अनुभव आहे, समजा माझी इष्टदेवता माझी आवडती देवता भगवान राम आहेत किंवा माझी इष्टदेवता भगवान श्रीकृष्ण आहेत, तर लौकिक पातळीवरती काय आहे, लौकिक पातळीवरती प्रभू रामचंद्र क्षत्रिय आहेत, अयोध्येचे राजे होते, त्यांनी जे रामराज्य केलं ते इतकं अप्रतिम केलं की जगाच्या पाठीवरती आज ते केवळ नमुना बनून राहिलेलं आहे, आजच्या भाषेत बोलायचं तर मॉडेल आहे. आणि त्यांनी आजकाल जसं म्हणतात तसं त्या पद्धतीने की एक आमच्याकडे काहीतरी समोर एक ढाचा पाहिजे, एक अशी काहीतरी आकृतीबंध पाहिजे की ज्याच्यावरती आधारित आम्ही आमची कामं करू शकू. आणि त्याप्रमाणे ज्यावेळी रशियामध्ये, आज खूप फरक पडला आहे असं नाही, परंतु रशियामध्ये ज्यावेळी धर्माला अफूची गोळी आणि धर्माचे जे नियम आहेत विधी निषेध आहेत त्यांना कारागृह म्हणजे कारागृहातली बंधनं असं म्हटलं जात असे की धर्म ही अफूची गोळी आहे
ती खावी आणि स्वतःला एखाद्या कारागृहामध्ये बंदिवासात टाकून घ्यावं. त्याही काळामध्ये कोणतं राज्य आदर्श असावं तर ते रामराज्यच असं रशियामधल्या विद्वानांनी म्हणावं. इतका आमचा राम भौतिक पातळीवर मोठा आहे, आधी दैविक पातळीवरती काय आहे, ती देवता आहे, ती देवता कोणती आहे आता आपल्याला पुढे कळेलच, ह्या आदित्यांचे प्रकार. तर तो कोण आहे, तर तो द्वादश आदित्य आहे, त्यांच्यातला सर्वश्रेष्ठ जी विष्णू देवता आहे त्या आदित्यांचं ज्याला आपण नेतृत्व म्हणा किंवा मोठेपण किंवा अधिकार किंवा त्यांचं सार ज्याच्या ठिकाणी आहे, असं अशी जी देवता आहे ती विष्णू देवता, तिचा तो मर्यादा पुरुषोत्तम म्हणून अवतार आहे. तर ती देवता आहे आणि ती देवता काय काय देण्याकरता समर्थ आहे. ती देवता आतसज्ज धनुष्या, हातामध्ये धनुष्य घेऊन एक पाऊल पुढे टाकून आमच्या संकटांचा नाश करण्याकरताच उभी आहे. ती सदा आम्हाला यातनं बाहेर काढायला उभी आहे. म्हणून तर समर्थांनी म्हटलंय, भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी धीर रे सर्व धाकास सांडी, रघुनायका सारखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. तो नाहीच हे करणार. आणि त्यामुळे अशा प्रकारे जे सामर्थ्य त्या देवतेकडे आहे ते एक देवता म्हणून काय आहे, तर देवता म्हणून हे सामर्थ्य आहे. आणि आध्यात्मिक पातळीवरती तो आमच्या हृदयामध्ये आमच्या देहाला चालवणारा तो आत्मा राम आहे. राम आहे पण तो आत्मरूपानी आहे आणि या सबंध विश्वामध्ये भरून राहिलेला आहे. ज्याला प्राप्त करणं हे मनुष्याच्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे. दुर्दैव असं आहे की आज व्यवहारामध्ये या तीन स्तरावरती भिन्नपणाने देवता पाहिली तर काही अडचण नाही आहे, पण आम्ही सगळ्याची एकत्र करून गल्लत केली आणि ती कुणी करून दिली, ती गल्लत आम्हाला साहित्यिकांनी करून दिली. का म्हणून, अहो तुम्ही तुमच्या रामाला देवत्व दिलं, कुणी सांगितलं तुम्हाला आम्ही आमच्या रामाला देवत्व दिलं? आमच्या ना रामानी जे राज्य केलं आणि रामराज्याचे जे नियम होते, राम जो राजा होता त्याच्या पुढे जाऊ. अहो तो राम तुमचा देव होता, पण सीतेकरता वनवासामध्ये असताना किंवा सीता हरण झाल्यानंतर तो वनात फिरताना केवढा शोक करत होता, मग माणसाला दुःख झालं तर विशेष काय. म्हणजे तुम्ही ज्या अध्यात्माच्या गोष्टी बोलता की दुःख होता कामा नये, मग त्या रामाला दुःख झालं की मग तुम्ही काय सांगता, मग तो तुमचा देव आहे. ही तो अध्यात्माच्या पातळीवर असणारा आत्माराम कोणता, देवता म्हणून उपासना करताना त्याच्या ठिकाणचं जे देवतात्व आहे ते देवतात्व्याक किंवा त्या देवतात्म्याकडून जे मागणं आहे ते भिन्न आहे, आणि हा जो राजा राम आहे अयोध्येचा तो भिन्न आहे. कारण हे स्तर भिन्न आहेत. कोणत्या स्तरावर त्याला पाहायला निघालो आम्ही, आता हे जर आम्ही बघायला इथे आलो तर या सूर्याची कथा आहे ती ह्या ठिकाणी जे संक्षिप्त केलं आहे तिथे घेतली नाही. ती कथा अशी आहे की हा सूर्य जो आहे त्या सूर्याचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर संज्ञा नावाची त्याची पत्नी झाली. त्या दोघांच्या विवाहानंतर ती संज्ञा तिच्या आईवडिलांनी तिचा विवाह करून दिला, पण तिला काही ते पटलं नाही. ती म्हणाली हा जो आहे हा मोठा दाहक आहे, म्हणजे हा निर्माण झाला तेव्हा ज्या दाहापासून ज्या अग्नीपासून ज्या तेजापासून निर्माण झाला अजून त्याचं तेज संपलं नाही. एक म्हणजे इतका हा तेजाने युक्त आहे ते मला मान्य नाही, आणि दुसरं म्हणजे हा पुन्हा अंधकाराने युक्त होतो. म्हणजे त्यांनी आमच्या बाजूनी सांगितलं की रात्री अंधार होतो त्यावेळी तो या बाजूनी अंधकारात असतो. या दोन गोष्टी ज्याच्या ठिकाणी आहेत तो काही मला पती म्हणून पसंत नाही आहे. परंतु तिची जी मुलं होती तिला एक यम आणि दुसरी यमुना असं जुळी झाली, आणि जो मोठा आहे तो श्राद्धवान नावाचा मनू तो पुढे झाला. तर तो एक तिला मोठा मुलगा झाला, म्हणजे तो एकटा आणि मग ही दोन मुलं. आणि ती म्हणाली काय बॉय कितीही काळ गेला तरीसुद्धा याच्या ठिकाणचं हे तेज संपत नाही ज्याचा मला आता कंटाळा आला. आणि म्हणून तिने ते संस्कृतमध्ये ते जे वचन आहे तिथे ते आहे बहुतेक माझ्याकडे लिहिलेलं, आणि तिने त्यांना असं म्हटलं की म्हणाली हे मला काही पसंत पडलेलं नाही आहे. आणि म्हणून अजानन कश्यप पस्तस्मान मार्तंड इति चोत्यते न खलवयम मृतोंडस्थ इति स्नेहाद भाषत. ती म्हणते
की खरोखर न खलवयम याचं आयम याचं खरोखरच अजूनसुद्धा मृतोंडस्थ म्हणजे ज्या अंड म्हणजे ज्या मूळ स्थानामधून हा निर्माण झाला ज्या तेजापासून निर्माण झाला ते म्हणाले काय झालंय अजानन कश्यपस्तास कश्यपस्तस्मान मार्तंड इति चोच्यते ती म्हणते की अजूनसुद्धा ज्याच्या ठिकाणी असलेलं तेज मरत नाही स्नेहात भाषते म्हटलंय की स्नेहानी म्हणते पण ती म्हणते हे मला मान्य नाही आणि ती कंटाळते कंटाळल्यानंतर ती काय करते आपल्यापासून आपली एक छाया निर्माण करते आणि त्या छायेला सांगते तू माझ्याच सारखी आहेस म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं कुणी तर ह्याला विज्ञान लावायचं म्हटलं की तो काय म्हणेल की तिने क्लोनिंग केलं आणि तिने आपल्यासारखी एक दुसरी सुरू म्हणजे निर्माण केली संज्ञा आणि तिने तिला सांगितलं की हे बघ मी कंटाळले मला हे सगळं तेज आणि ही दाहकता हा अंधकार हे जे सगळं बदलतं रूप आहे ते रूप मला काही पसंत नाही मी माझ्या वडिलांकडे निघून जाणार आहे. तिच्या वडिलांचं नाव त्वष्टा. त्या त्वष्टा पण पुन्हा प्रजापती आहेत काल आपण पाहिलं तसं. ती आपल्या वडिलांकडे निघून जायचं म्हणते आणि ती म्हणते तू राहा सूर्याला काहीच कळणार नाही आहे की मी आहे का तू आहे कारण तू माझी छायाच आहेस माझ्याच सारखी आहेस त्यामुळे तू राहा मी जाते. मग हिनी जेव्हा म्हटलं त्याला की ज्याच्यापासून ही दाहकता सुटलीच नाही त्या मूळ अंड म्हणजे ते ब्रह्मांड ज्यातून निर्माण झालं त्या ब्रह्मांड जे तप्त होतं त्या तप्तापासून जो सूर्य निर्माण झाला ती तप्तता गेलीच नाही तर म्हणून ती गेली नाही त्या अंडातली तप्तता म्हणून तिने जेव्हा त्याला स्नेहानी का होईना जे उपरोधिक बोललं त्यामुळे मार्तंड हे नाव पडलं त्याचं की ते जे अंड आहे ते गेलं नाही त्याचं तेज बाजूला गेलं नाही म्हणून मार्तंड हे नाव पडलं आणि तो मार्तंड नावाने ओळखला जाऊ लागला. आता ती जी तिची छाया आहे ती म्हणाली ठीक आहे तिने सांगितलं की तू राहा आता मी आता माझ्या वडिलांकडे जाते तेव्हा ती छाया म्हणाली ठीक आहे मी राहते पण मी तुला एकच सांगते की माझे जर केस धरले आणि मला जर केस ओढून विचारलं की तू कोण आहेस केव्हा तरी जर सूर्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी जर मला फार बळजबरीनी माझ्या म्हणजे मला थोडासा बळानी बळजबरीनी जर मला विचारलं तर ती म्हणते की केस ओढून जर त्यांनी मला विचारलं तर म्हणाली मी सांगून टाकेन की मी कोण आहे ते आणि दुसरं म्हणजे तो जर मला शाप द्यायला लागला तरी पण मी त्याला सांगून टाकेन. मग ती म्हणते ठीक आहे काही हरकत नाही. मग तिला तिची मुलं होतात. मग तिची मुलं झाल्यानंतर ती त्यांच्याबरोबर राहते तेव्हा ती ह्यांच्यामध्ये फरक करायला लागते की ही आपली सावत्र मुलं आहेत ही आपली सख्खी मुलं आहेत आणि हा जो तिचा यम मुलगा आहे ह्या मुला हा धर्माचरणी असतो अत्यंत सत्यवचनी असतो आणि तो इतका चांगला वर्तणूक करणारा मुलगा आहे पण त्याला ती भयंकर त्रास देत असते आणि त्याला एकदा इतका राग येतो की तो आपला पाय जोराजोरात आपटतो आणि ती सांगते की अरे तू मला पायानी माझा निषेध करतोस मी तुझी माता असून तू माझा इतका अपमान करतोस मी आता सूर्यालाच सांगते तुझ्या वडिलांनाच सांगते आणि मग ती सूर्याला सांगते तर सूर्य म्हणतो तुझी माता आहे ती तुला वंदनीय असली पाहिजे पण एक गोष्ट आहे की तू इतका सत्यवचनी इतका सच्छील आहेस की तुझ्या ठिकाणी असं वागावं वाटलं याचा अर्थ काहीतरी वेगळं घडलं असलं पाहिजे त्याशिवाय तू तुझ्या मातेला अशा तो म्हणाला मी मातेला स्पर्शसुद्धा केला नाही पण मला इतका संताप आला की मी माझे पाय जोराजोरात आपटले तर ते म्हण त्यांनी त्या मातेला विचारायला गेले नाहीत. सूर्यानी आपल्या योगाच्या साह्याने ते समाधी लावून बसले आणि समाधीमध्ये ही जी आपली पत्नी आहे ही पत्नी का अशी वागली याचा त्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आपली पत्नी ही नाहीच आहे ही त्या पत्नीची ही जी छाया आहे सुस्थला ही म्हणाली वेगळीच आहे आणि म्हणून त्यांनी तिला विचारलं ती काही सांगायला तयार नाही आणि ती म्हणाल्याप्रमाणे त्यांनी तिचे केस धरले आणि तू सांग काय खरं आहे तेव्हा तिने सांगितलं की जे घडलं तेव्हा ते म्हणाले माझा मुलगा असा वागणार नाही याची मला खात्री होती पण आता तो यम आहे तो म्हणाला ह्या सगळ्या प्रकाराला मी विटलो आहे मला हे नको आता आणि तो तिथून निघाला आणि धर्माचरण करणारा म्हणून स्वतःचं स्वरूप त्यांनी धर्म हे रूप धारण केलं त्यांनी स्वतःच्या ठिकाणी धर्मरूप धारण केलं आणि पुढे स्वतःच्या तपश्चर्येमधून त्यांनी ह्या पितृलोकाचं श्रेष्ठत्व प्राप्त करून घेऊन ही मृत्यूची देवता यमराज तो झाला आणि तो त्या ठिकाणी निघून गेला. त्याची बहीण यमुना
तर ती यमुना जी आहे तिनेही मोठं तप केलं आणि त्या तपानी ती मोठी नदी बनली आणि ती नदी बनून ती यमुना नावानी व्हायला लागली. आता या ज्या कथा आहेत लोक म्हणतील भाकड कथा आहेत, ह्याला काय अर्थ आहे, तो कोणाचा कोण झाला, ते बाईची नदी झाली. भागवतामध्ये कथा आहे की ती जी देवहूती आहे त्या देवहूतीला सुद्धा उपदेश करताना कपिल मुनींनी उपदेश केला आहे. आता ह्या ज्या सगळ्या कथा आहेत ना, ही प्रत्येक कथा कोणत्या स्टेजवरती बघायला लागेल, कोणत्या पातळीवर बघायला लागेल, तर त्या कथा पाहताना भौतिक पातळीवरच्या कथा भिन्न आहेत, आधी दैविक पातळीवरच्या कथा भिन्न आहेत आणि आध्यात्मिक पातळीवरच्या कथा भिन्न आहेत. ह्या ज्या कथा आहेत ना, ह्या अधिदैवतांच्या पातळीवरच्या कथा आहेत, की ह्या देवता आहेत. ही सगळी सृष्टी निर्माण करण्याकरता, काल आपण पाहिलं त्याप्रमाणे, ही सनातन सृष्टी निर्माण झालेली आहे. ही जी आमची आत्ताची दिसणारी सृष्टी आणि ह्या सृष्टीचे जे नियम आहेत, ही सृष्टी निर्माण होण्याकरता आवश्यक असणारी त्याच्या आधीची ही सृष्टी आहे. सनातन सर्ग, सर्ग म्हणजे सृष्टी, विस्तार, ते बनणं, ह्या सगळ्या तयार होणं, हे विश्व तयार करण्याकरता जे आधी त्यांचं, ज्याला काय म्हणू, एक संस्था तयार व्हावी लागते, तशी ही इन्स्टिट्यूशन आहे ही सगळी सृष्टी निर्माण करण्याकरता. आणि ते सगळे जे निर्माण झाले, ते सगळे निर्माण होताना त्यांचं सामर्थ्य असं आहे. काय सामर्थ्य आहे, आजच्या विज्ञानाचीच भाषा बोलायची तर, ह्या विज्ञानाने जसं आम्ही निरनिराळ्या गोष्टी निर्माण करू शकतो. मी आपल्याला म्हटलं ना की कृपा करून आजच्या विज्ञानातले फेनॉमिनन, त्याच्यामधून निर्माण होणारे परिणाम किंवा त्याचे निष्कर्ष याला लावू नका. त्यांचे निष्कर्ष वेगळे, पाणी आणि निर्माण करायचं आहे तर दोन हायड्रोजन एक ऑक्सिजन घेतलं की पाणी होतं, हा त्यांचा सिद्धांत आहे. इथला काय सिद्धांत आहे, इथे यमुना नावाची एक कन्या आहे आणि यमुना नावाच्या कन्येला असं वाटलं की हा देह जो आहे हा नाशवंत आहे, आम्ही किती दिवस ठेवणार आहे, हा देह मला असा ठेवायचा नाही आहे, पण ह्या सृष्टी व्यापारामध्ये जर मला कोणतं कार्याचं नियोजन करून पाठवलं आहे तर त्यात मी काय व्हावं, तर या देहाचं जल व्हावं, ही धारणा हा तिचा संकल्प आहे. आणि ही संकल्पातून निर्माण झालेली सृष्टी आहे आणि तिच्या संकल्पाप्रमाणे ती यमुना झालेली आहे. विज्ञानच आहे, शास्त्रच आहे, पण हे H2O नाही आहे, हे मानवाच्या संकल्पातून निर्माण झालेली जलाची सृष्टी आहे. त्यामुळे आम्हाला जर कथांचा अन्वय लावायचा असेल तर तो त्या पद्धतीने लावावा लागेल. याला भाकड पण म्हणता येणार नाही आणि ह्याला इकडून ओढून त्या विज्ञानाच्या फ्रेमवर्कमध्ये नेऊन ठाकून ठोकून बसवावं पण लागणार. त्याचं विज्ञान वेगळं आहे, त्याची भूमिका वेगळी आहे. तसं विज्ञान जर वेगळं नसतं तर ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली नसती आणि ते आमच्या विज्ञानाशी जोडायचं म्हणून आमच्या प्रोफेसराईन ब्रेनला हे भिंत चालवली म्हणजे काय केलं, ह्यांनी भिंत नाही चालवली, लोकांना चालवली अशी वाटली. यांनी रेड्यामुखी वेद वदवले, नाही रेड्यामुखी वेद नाही वदवले, यांनी फक्त रेडे नावाच्या आडनावाच्या माणसाकडून वेद म्हणून घेतले. ह्या ज्या कल्पना आहेत ना, ह्या सगळ्या हास्यास्पद आहेत. जशी आजच्या विज्ञानाने आम्हाला सांगितलं की आमचा माणूस आर्मस्ट्रॉंग हा पहिला वैज्ञानिक चंद्रावरती गेला असं आम्हाला सांगितलं, आम्ही जर म्हटलं छे आम्ही सनातनी आहोत, आम्ही हे मान्यच करत नाही, आम्ही विज्ञानाला मानत नाही, तुम्ही म्हणालात भले तो चंद्रावर गेला, आम्हाला माहिती आहे तो इथेच कुठल्या तरी डोंगरावर जाऊन आला आहे, असं म्हटलं तर हे किती हास्यास्पद. म्हणजे मूर्ख आहेत, यांना विज्ञानाची भाषा कळत नाही, यांना प्रगती समजत नाही, लोक असं म्हणतील की नाही. मग तसंच आहे, या विज्ञानाच्या पार्श्वभूमीवरती जर तुम्ही आमच्या कथांचे अर्थ लावायला लागला तर आम्हाला सुद्धा हाच शब्द प्रयोग करावा लागेल की हा बुद्धीचा गाबाळेपणा करू नका. तुम्ही म्हणता तशा ह्या कथा नाही आहेत आणि तुम्ही म्हणता तशी ही वस्तुस्थिती नाही आहे. कथा म्हणजे ह्या भाकड नाही आहेत, ह्या रचित नाही आहेत, ही वस्तुस्थितीच आहे.

श्रोते हो, आत्ता आपण ऐकत होतात ब्रह्मपुराण। ब्रह्मपुराणाच्या निरूपणकार होत्या संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी। आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तिसुधा।

0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

0: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुपौर्णिमा हा भारतातला एक अत्यंत महत्त्वाचा सण। आषाढ महिन्यातल्या शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानलं जातं, म्हणूनच गुरुपौर्णिमेला गुरुपूजन देखील केलं जातं। गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हणतात, कारण महर्षी व्यासांनी वेदांचं ज्ञान जगासमोर उघड केलं। व्यासांना भारतीय संस्कृतीमध्ये आद्य गुरु असं समजलं जातं। व्यासांनी महाभारत हा अलौकिक ग्रंथ लिहिला। महाभारतातून व्यासांनी सांगितलेल्या धर्मशास्त्र, नीतीशास्त्र, मानसशास्त्र आणि व्यवहारशास्त्राचं दर्शन घडतं। तिथीनुसार हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवस, म्हणून ह्या दिवशी व्यासपूजन अर्थात गुरुपूजन ह्या गुरुपौर्णिमेला केलं जातं। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। ब्रह्मज्ञानाचा निधी असणारे व्यास हे विष्णूचं रूप आहेत आणि विष्णू हे व्यासाचं रूप आहेत। वसिष्ठ मुनींना आणि त्यांच्या वंशजांना माझा नमस्कार असो।
1: श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना। संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा।

गुरु म्हणजे मार्गदर्शक आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होतं. गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. प्रत्येकाच्या आयुष्यातली पहिली गुरु म्हणजे आई, कारण सर्वात पहिली संगत आपल्याला आईची लाभते. जगातलं सगळं प्राथमिक ज्ञान आपण आपल्या प्रथम गुरु म्हणजे आईकडूनच घेतो. एवढंच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई आपली मार्गदर्शक असते. आईप्रमाणेच वडील, पुढे अनेक शिक्षक, अनेक उत्तम पुस्तकं, ग्रंथ आपले गुरु असतात.

0: भारतात पुराण काळापासून गुरु शिष्य परंपरा आहे. पूर्वीच्या काळी शिष्य गुरुकडे आश्रमात राहत असत. त्या काळी शिष्य स्वतःचं घर सोडून गुरुग्रही राहत असत. ज्ञान संपादनासाठी शिष्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे. ज्ञानप्राप्तीनंतर गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे. आता जरी गुरुकुल परंपरा कमी झाली असली तरी गुरुकडून ज्ञान घेण्याची प्रथा भारतात आजही तशीच आहे.
1: श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

गुरु हे ईश्वराचं रूप असून प्रत्यक्ष भगवंत गुरु रूपाने आपल्या जीवनाचं सारथ्य करत आहे अशी ज्या शिष्याची भावना असते त्या शिष्याची जीवनात लवकर प्रगती होते। जीवनात आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आध्यात्मिक गुरूंची जीवनात आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आध्यात्मिक गुरूंची देखील गरज असते। खरे गुरु तेच असतात जे शिष्याला त्याचं जीवन आणि संसार सुखाचा करण्यासाठी योग्य आणि अचूक मार्गदर्शन करतात। गुरुचं कार्य हे एक महान कार्य आहे। आपल्या शिष्यांच्या भल्याचा विचार करून त्यांना आपल्याजवळील ज्ञान आणि अनुभव निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे देणं हे गुरुचं खरं कार्य असतं। ज्ञान देताना गुरुची भावना ही अहंकाराची नसते। या ज्ञानाने आपल्या शिष्याच्या जीवनाचं कल्याण होणार आहे अशी भावना गुरुकडे असावी। कारण जेव्हा गुरुने दिलेल्या ज्ञानाने शिष्याची प्रगती होते तेव्हा ती प्रगती पाहून गुरुला आनंद आणि समाधान मिळतं। श्रोतेहो, कृप्र खाडीलकर यांची पदरचना ऐकूयात। संगीत आहे भास्करबुवा बखले यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
3: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम श्री समर्थांचे मनाचे श्लोक आपण पाहतो आहोत. हा 16वा श्लोक आहे. मरे कत्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते, म्हणोनी जनी मागुता जन्म घेते. ह्याच्यात देखील पुन्हा मृत्यूचा परिणाम काय, काळाचा प्रभाव काय, हे स्पष्ट सांगितलेलं आहे. एखादा मनुष्य कोणत्याही वयात मृत्यूमुखी पडतो, त्याबद्दल इतर जवळची मंडळी शोक करत राहतात. आपल्या जवळच्या माणसाच्या मृत्यूमुळे होणारा वियोग हा कायमचा वियोग असल्यामुळे दुःखदायक आहे हे खरं, पण त्या दुःखाला विचारानं विवेकानं शांत करणं शक्य आहे. दुःखाचं शोकात रूपांतर होऊ नये. दिवसानुदिवस वर्षानुवर्ष त्या व्यक्तीचं स्मरण करीत शोकात बुडून राहणं हे योग्य नाही. त्या जीवाला त्याच्या मार्गाने पुढे जाऊ द्या. अकस्मात तोही पुढे जात आहे, योगाचे दुःख करणाऱ्याला देखील पुढं केव्हा तरी याच मृत्यूच्या स्वाधीन व्हावं लागत आहे. त्यालाही देह टाकून जायचं आहे, याचा विसर कदापि पडू देऊ नये. मरण कोणालाही चुकलेलं नाही. डेथ द लेव्हलर. सामान्य व्यक्तीपासून ते साधू संत अवतारी पुरुषांपर्यंत सर्वांना देह सोडावाच लागतो. हे लक्षात घेऊन आपण जिवंत असेपर्यंत काय करतो ते पाहणं गरजेचं आहे. मृत्यू हे एकच सत्य आहे. जे आकाराला येतं ते जाणार, आज तो गेला आहे उद्या मी जाणार आहे, हे सत्य ध्यानी घेऊन दुसऱ्याच्या मृत्यूपासून आपण काही बोध घेतला पाहिजे. पुरे ना जनी लोभ रे क्षोभ होतो. सर्वांच्याबद्दल आपल्या अंतःकरणात प्रेम असणं ही चांगली गोष्ट आहे, पण कोणाबद्दलही आणि कशाबद्दलही ममत्व आसक्ती असू नये. घरदार, जमीन जुमला, धनदौलत, आपली कुटुंबीय मंडळी, मित्रमंडळी ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करत असतो, त्या सर्वांचा त्याग एक दिवस करावा लागतो. ही गोष्ट अपरिहार्य आहे. कितीही प्रिय व्यक्ती असली तरी मृत्यूच्या वेळी एकट्यालाच जावं लागतं. कोणी कोणाबरोबर जात नाही, प्रत्येक जण एकटाच या इहलोकात जन्म घेतो आणि जाताना देखील एकटाच जातो. आपल्यालाही सर्वांना असंच जायचं आहे हे जाणून कशाबद्दलही मोह ममत्व ठेवू नये. मी माझं आणि मला असं म्हणू नये. सर्वात असून सर्वांपासून अलिप्त राहण्याची सवय करायला हवी. आसक्ती ममत्वाच्या पोटीच क्षोभ होतो, मनाची व्यग्रता चिंता येते. एवढेच नाही तर ह्या आसक्तीमुळं पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पण ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडावं लागतं. ते जर चुकवायचं असेल तर सद्गुरूंना शरण जाऊन आपण मार्ग समजून घ्यावा. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभ रे क्षोभ ताते, म्हणूनी जनी मागुता जन्म घेते. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्तसंप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार.

श्रोते हो ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। इंदूरचे महाराज श्रीमंत तुकोजीराव होळकर हे स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आले। स्वामी तेव्हा वडाच्या झाडाखाली विश्रांती घेत बसले होते। महाराज लगबगीने त्या वडाच्या झाडापाशी गेले। स्वामींच्या दर्शनाला त्यावेळी अलोट गर्दी जमली होती। त्यातून वाट काढतच ते स्वामींपाशी पोहोचले। स्वामींचं तेज पाहून श्रीमंत तुकोजीराव होळकर अक्षरशः दिपून गेले। तुकोजीरावांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला, त्यांचे चरण घट्ट धरले। स्वामी समर्थांच्या ह्या तेजस्वी वैभवापुढे आपलं राजवैभव फिकं आहे ह्याची जाणीव महाराजांना झाली। स्वामींनी एक कटाक्ष टाकत तुकोजीरावांना विचारलं, तुमच्या राजवाड्याच्या परिसरात एक आंब्याचं झाड आहे का? तेव्हा राजेसाहेबांनी तात्काळ उत्तर दिलं, एक नाही तर दोन आंब्याची झाडं आहेत। हे उत्तर ऐकल्यावर स्वामींनी आपल्या डोक्यावरील जरीची टोपी राजेसाहेबांच्या दिशेने भिरकावली। तेव्हा जमलेल्या लोकांनी स्वामींचा जय जयकार केला। स्वामींनी राजेसाहेबांना टोपीच्या रूपाने जणू कृपा प्रसाद दिला होता। राजेसाहेबांनी ती जरीची टोपी आपल्या डोईवर घातली आणि स्वामींना नमस्कार केला। त्या क्षणी त्यांना आठवलं की गेल्या जन्मी आपली स्वामींशी अबूच्या पहाडावर भेट झाली होती। स्वामींनी आपल्या ह्या भक्ताला ओळखलं होतं, म्हणून स्वामींनी त्यांना पूर्वजन्मीचं स्मरण दिलं। त्या पूर्वजन्मात राजेसाहेब अबूच्या पहाडावर गायीच्या रूपात चरत असताना स्वामींनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला होता। त्याचा परिणाम म्हणून ह्या जन्मात ते इंदूरच्या राजघराण्यात जन्माला आले आणि इंदूर संस्थानाचे राजे झाले। स्वामींची कृपा एकदा का झाली की दैवाला हेवा वाटावा असं वैभव प्राप्त होतं ह्याची जाणीव जमलेल्या लोकांना झाली। राजेसाहेबांनी आरतीचं तबक हातात घेतलं आणि स्वामींना ओवाळायला सुरुवात केली। तेव्हा स्वामींच्या आरतीने आकाशभर आपले स्वर उधळून टाकले आणि सारा गाव स्वामींभोवती जमा होऊन आरतीमध्ये सामील झाला।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, परमेश्वरी कृपा एकदा का झाली की आपल्या जगत असलेल्या एकूणच आयुष्यावर पौर्णिमेचं चांदणं सतत पाझरू लागतं। मन आणि एकूणच अस्तित्व शांत होत जातं। सभोवती समाधानाचे वारे वाहू लागतात। तृप्तीचा अनोखा क्षण माणूस प्रत्यक्ष अनुभवू लागतो। मुखामध्ये केवळ भगवंत नाम घुमू लागतं। देह प्रपंच करतो, परंतु मन मात्र परमार्थात डुंबत राहतं। म्हणून माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की परमेश्वरी कृपा होण्यासाठी अखंड नामस्मरणात राहा। त्यातच सुख दाटून आलेलं आहे हे कधी विसरू नका। त्यासाठी एकच सिद्ध मंत्र आहे आणि

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 29 जुलै. मला कोणाचं दुःख पाहवत नाही. पुष्कळ मंडळी यावीत, आलेल्याला खायला घालावं आणि भगवंताचं नाम घ्यावं, या 3 गोष्टी मला फार आवडतात. त्या जो करील त्याच्या हयातीत त्याला कधीही कमी पडणार नाही. जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे. माझ्या माणसाने प्रपंचात हेळसांड केलेली मला आवडायची नाही, उलट इतरांच्या पेक्षा त्याने जास्त दक्षता दाखवली पाहिजे. कमी आहे त्याची काळजी न करता, जास्त असेल तर त्याविषयी ममत्व न ठेवता, जो येईल तसा खर्च करतो तो मनुष्य ते सर्व मला देतो. मला विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे. मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही, पण दुसऱ्याचा मात्र चांगला करता येतो. माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसं पुष्कळ होती, पण मी कधीही काळजी केली नाही. मी आजपर्यंत पैशासाठी कुणापुढे जीभ विटाळली नाही. उद्या जर कोणी 1 लाख रुपये माझ्या नकळत माझ्या उशाशी आणून ठेवले तर मी ते विष्ठेसारखे बाजूला सारीन आणि स्वतःच्या श्रमाने 4 आणे मिळवून पोट भरीन. मला आवडतं की 1 लंगोटी घालावी, मारुतीच्या देवळात राहावं, भिक्षा मागावी आणि अखंड नाम घ्यावं. हे करायला कोण तयार आहे? मी आपला नामाचा हट्ट कधी सोडला नाही. मी जरी जास्त गरिबांचाच आहे तरी मला प्रपंचात कधी दैन्यपणा आवडत नाही. दुसऱ्याकरता निस्वार्थीपणाने भीक मागण्याची मला कधीच लाज वाटली नाही. व्यवहारदृष्ट्या माझ्याकडे एकच दोष आहे की मला कोणाचं दुःख पाहवत नाही. माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरं काही सापडायचं नाही. माझ्यातलं प्रेम काढलं तर मग मी नाहीच. मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे. माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे वाटलं पाहिजे. तो परत जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच होत नाही. ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात, पण आपण असण्यात एक आधार आहे असं इतरांना वाटावं. माझे आता किती दिवस आहेत कुणास ठाऊक. मी पुढे असो वा नसो, जे मी सुरुवातीला सांगितलं तेच मी शेवटीही सांगतो. तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका. रामरायाने तुम्हा सर्वांवर कृपा करावी ही माझी त्याला प्रार्थना आहे. तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणाने कष्ट करता याची मला जाणीव आहे. या कष्टांचा मोबदला रामरायाच तुम्हाला देईल. तुम्ही सर्वजण आनंदात रहा हा माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे. माझा असा अनुभव आहे की जो मनुष्य आपलं आहे ते रामाला देतो त्याला राम पुरवतो. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया विनायक राहतेकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तीसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तीसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तीसुधा.

राजस योग मुद्रा नेत्री

मदला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते

0: कवि वाल्मीका सारिका मान्यायिका नमस्कार माता सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय देवर्षि नारद भगवान की जय। अन्य असुरांचा त्याग म्हणजे अनन्यता। एकाच वेळी दोन तीन लोकांचे आश्रय घेतले याचा अर्थ ती अनन्यता झाली नाही, तो व्यभिचार झाला। इथं हा भक्त पूर्णपणे त्या भगवंतावरती अवलंबून असतो, म्हणून समर्थाने म्हटलं एक गुरु एक देव। कोठेतरी असावा भाव, भावार्थ नसता वाव सकळ काही। एक कुठला तरी आश्रय घ्या। बदाया जने पाहता राम एको, करी बाण एको, मुखी शब्द एको, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोको, तरा जानकी नायकाचा विवेको। एक त्याला धरून ठेवा, बाकी कोणाचाही आश्रय घेऊ नका। बाकीचे सगळे आश्रय जे आहेत ते आश्रय हे तात्पुरते आहेत, ते कंडिशनल आहेत, ते तुमचं शोषण केल्याशिवाय तुम्हाला ते आधार देणार नाहीत। पण हा एक आश्रय असा आहे की ज्या आश्रयामुळे तुम्हाला कोणाचंही मिंदे पण येणार नाही, आणि एक प्रकारचा रुबाब हा तुमच्या जीवनामध्ये त्या आश्रयामुळे प्राप्त होईल। म्हणून सगळे आश्रय सोडतो। आपण जर चेतन आहोत तर जडाचा आश्रय का घ्यायचा? हे बाकी सगळे आश्रय जे ते जड आहेत। मनुष्य सुद्धा जड आहे, वस्तू सुद्धा जड आहे, घर सुद्धा जड आहे। ज्याचा आपण आश्रय घेत आहोत त्या सगळ्या वस्तू कशा आहेत? जड आहेत। आणि आश्रय घेणारा कोण आहे? चेतन आहे। चेतनाने जडाचा आश्रय घेणं म्हणजे अमेरिकेने पाकिस्तानकडनं मदत मागण्यासारखे आहे। आपण स्वतः चेतन आहोत, जडाला आपला आश्रय आहे। ज्याला आपला आश्रय आहे त्याला सोडून आपण काय करत राहतो? त्याच्यात अधीन होतो। हे बाकी सगळे आश्रय जे ते जड आहेत। मनुष्य सुद्धा जड आहे, वस्तू सुद्धा जड आहे, घर सुद्धा जड आहे। ज्याचा आपण आश्रय घेत आहोत त्या सगळ्या वस्तू कशा आहेत? जड आहेत। आणि आश्रय घेणारा कोण आहे? चेतन आहे। चेतनाने जडाचा आश्रय घेणं म्हणजे अमेरिकेने पाकिस्तानकडनं मदत मागण्यासारखे आहे। आपण स्वतः चेतन आहोत, जडाला आपला आश्रय आहे। ज्याला आपला आश्रय आहे त्याला सोडून आपण काय करत राहतो? त्याच्यात अधीन होतो। त्या गुरु नानकाला एकाने सांगितलं की एवढे बादशाह तुम्हाला मानतात, तुमचा शब्द तिथे झेलला जातो, आपल्याला एक छान शाळा काढायची आहे, मिसळी जमीन सरकारी आहे, तुम्ही मागून घ्या, तुमचा शब्द कधी बादशाह नाकारणार नाही। आणि ही जमीन जर आपल्याला मिळाली तर शाळा निघेल, मुलांचं कल्याण होईल, आम्ही तुम्ही काही तुमच्याकडे मागत नाही आहात। नानक म्हणाले ठीक आहे, गेले बादशाहच्या दरबारामध्ये। नानकांचा दबदबा इतका होता की ते घरात नव्हते, ते त्यांच्या प्रार्थना गृहामध्ये होते। म्हणून बायकोने सांगितलं की ते प्रार्थना गृहात आहेत। नानक तिथपर्यंत गेले, नानकाला कोण आढळणार? ते तिथपर्यंत गेले आतमध्ये। तेव्हा हा पालखी मांडी घालून अल्लाला प्रार्थना करत होता बादशाह की मला आणखी धन दे, आणखी जमीन दे, आणखी वैभव दे, आणखी संपदा दे, असं सगळं प्रार्थना करत होता। नानकांनी तिथली प्रार्थना ऐकली आणि मागे वळून परत फिरायला लागले। त्यांच्या पावलांचा आवाज राजाने ऐकला आणि मागे वळून पाहिलं, म्हटलं तुम्ही निघालात का? नमस्कार वगैरे केला, काही हवं होतं का? हवं होतं म्हटले, तुमच्याकडे मागणार होतो। पण नंतर लक्षात आलं तुम्ही ज्यांच्याजवळ मागताय त्यांच्याजवळ मागितलेलं बरं, तुमच्याजवळ कशाला मागू? तुम्ही ज्याजवळ आणखी समृद्धी दे, आणखी संपत्ती दे, आणखी जमीन दे असं म्हणते आहे त्याच्याजवळ मी मागेन। अन्य आश्रय हे टाकून देतो आणि एकाश्रयी, आणि तो एक आश्रय म्हणजे फक्त भगवंताचा आश्रय। कारण बाकीची सुख जी आहेत ती सगळी व्यर्थ आहे। मग कुणाचा आश्रय घ्यायचा? दुर्धराने कुणाचा आश्रय घेतला? तुझं सैन्य मला दे। कृष्णा झालं एका बाजूला मी एकटा लढणार नाही, हताशस्त्र घेणार नाही, सल्ला देईन तरी पी घेणार नाही, दुसऱ्याला माझं सगळं यादव सैन्य अखिलेश लालू प्रसाद शरद निखिल सगळे ही यादव सेना आहे, तुम्हाला मी पाहिजे का यादव सेना पाहिजे बोला, कोणाचा आश्रय घ्यायचा, भगवंताचा घ्यायचा का भगवंताच्या शक्तीचा घ्यायचा? माणसं नेमकं काय करतात, भगवंताकडनं भगवंताची शक्ती मागतात आणि इनडायरेक्टली मला तू नको आहे असं सांगत असत. दुर्धरने नेमकं काय सांगितलं, मला तुझं यादव सैन्याने येणार तर मला तू नको आहे, आणि अर्जुनाने सांगितलं मला फक्त तू हवा आहे मला तुझं सैन्य वगैरे घेणार, भगवंत हवा का भगवंताची माया हवी? पण माया ही त्याची शक्ती असल्यामुळे जे लोक मायेत रमतात त्यांना मुक्त करायची भगवंतालाही काही नाही आहे, शो मस्ट गो ऑन, ते चालू राहिलं पाहिजे सगळं, म्हणून ते सगळं एवढी माया नगरी निर्माण केली आहे, म्हणून एवढी प्रलोभन, म्हणून एवढ्या सगळ्या सोयी, खेळा खेळत राहा, खेळणं देऊन भगवंत जरा त्याच्यामध्ये अडकून टाकतो, पण ज्याला त्याचा आश्रय पाहिजे आहे तो दुसऱ्या कोणाचाही आधार घेत नाही, मधुवाचा अनन्य असतो, त्याच्याबद्दल वर्णन करताना समर्थ म्हणतात ऐसे परमसख्य करता देवास लागे भक्ताची चिंता, पांडव लाखा जोरी जळता विवरद्वारे काढले. मग भगवंताला त्याची चिंता लागून राहते, त्याचं वर्णन करताना माऊलीने म्हटलेले आहे तो भक्तची आमची जीवन तयाची आम्हा व्यसन. मग भगवंताला त्या भक्ताच्या जीवन पडत नाही, जसं लहान मूल पूर्ण आईवरती जोपर्यंत अवलंबून असत तोपर्यंत आई आपला सगळा वेळ त्याच्यासाठी राखीव ठेवते, तो थोडा मोठा झाला मित्रांकडे जायला लागला खेळायला लागला अन्य गोष्टीत रमायला लागला की आई म्हणते चला तोपर्यंत स्वयंपाक करून घेऊ, चला तो तिकडे आहे तोपर्यंत अमुक गोष्ट करून घेऊ, पण जेव्हा तो पूर्ण आईवरती अवलंबून असतो अन्य आश्रयांचा त्यागाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे जैसा गर्भोगोळ उद्यमाते कोणाही नेणे तैसा मी बाजून काही आणि गोमटीची नाही. मातेच्या पोटातला गर्भ आपल्या श्वासासाठी आपल्या अन्नासाठी आपल्या हृदयाच्या हालचालींसाठी कोणावरती अवलंबून असत, पूर्ण मातेवरती अवलंबून असत, त्याप्रमाणे हा भक्त दुसऱ्या कशाचाही आधार आणि आश्रय घेत नाही, मग फक्त भगवंताचा आश्रय तो घेतो, आणि जेव्हा असा आश्रय तो घेतो तेव्हा भगवंताला त्या भक्ताशिवाय चैन पडत नाही. ही जी अनन्यता आहे या अनन्यतासाठी शास्त्रामध्ये पतिव्रता चकोर चातक भृंग आणि मत्स्य यांची उदाहरणं घेतली जातात, यांचा दृष्टांत घेतला जातो. परित्या चकोराची चित्ती अमृत वसे, त्याला फक्त ते अमृत पाहिजे असतं, चंद्राचे किरण पाहिजे असतात, किंवा चातक पक्ष्याला फक्त मेघाचं पाणी पाहिजे असतं, तो बिस्लरी पाणी पिणार नाही, फक्त मेघातनं पडणार शुद्ध पाणी ज्याचा भूमीला स्पर्श झालेला नाहीये असंच पाणी चातक पक्षी घेतो, किंवा मासा ज्याप्रमाणे त्या पाण्यावरती पूर्णपणे अवलंबून असतो, किंवा भ्रमर ज्याप्रमाणे त्या पूर्ण कमलाशी एकरूप असतो असा हा भक्त पतिव्रतेप्रमाणे. तुकाराम महाराज म्हटले पतिव्रतेचा भ्रतार प्रमाण अमा नारायण तैशा परी, पतिव्रतेला जसा पती आहे तसा आम्हाला भगवंत आहे. मग अन्य सगळे आश्रय जे आहे ते टाकून देतो. पण लोके वेदेशु 11व्या सूत्रात म्हटले आहे लोके वेदेशु तत् अनुकूल आचरण तत् विरोधेशु उदासीनता. पुन्हा रिपीट झालाय का मुद्दा, मग अशा मुद्दा सांगितलेला आहे, आता त्याचा अँगल निराळा आहे. जसं दासबोधामध्ये चातुर लक्षणाचे तीन समास आहेत, पण तिन्ही समासांमध्ये चातुर्य या विषयाकडे वेगळ्या अँगल मधून समर्थांनी पाहिलेलं आहे. तसे इथं आता जे लौकिक व्यवहार आणि वैदिक व्यवहार अनुकूल आहेत तसं आचरण भगवंत त्याच्याकडनं करून घेतो, आणि ज्या गोष्टी परमार्थाला मार्ग आहेत त्याच्याबद्दल उदासीन राहण्याची बुद्धी भगवंत त्याला देतो. आता भक्ताचं स्वतःच्या हातात काही राहिलेलं नाही. जे काही अनुकूल घडायचं असेल ते कोणामुळे घडतं? भगवंतामुळे घडतं. जप करण्याची आवश्यकता असेल परमेश्वर त्याचा जप करून घेतो. ध्यान करण्याची आवश्यकता असेल परमेश्वर त्याच्याकडनं ध्यान करून घेतो. परमेश्वर त्याचे विकार नाहीसे करतो. परमेश्वर त्याच्या वैदिक कर्मांचं आचरण जर त्या विहित कर्मानुसार होणं आवश्यक असेल तर ती सुद्धा त्याच्याकडनं करून घेतो. त्याला समर्थाने म्हटलंय, तुझेने सर्व बोलणे, तुझेने सर्व चालणे, तुझेने योग धारणे, तुझेने राजकारणे. आता जे काही राजकीय कर्म माझ्यातून घडतं ते तू माझ्याकडनं करून घेते. जे धार्मिक कर्म माझ्यातून घडतं ते तू माझ्याकडून करून घेते. म्हणजे इथं कर्तेपणाचा भाव संपुष्टात आला. आता कर्ता कोण आहे? भगवंत आहे. ही इज लिव्हिंग थ्रू मी, माझ्याद्वारे तो जगतोय, तो श्वास घेतोय, तो पाहतो आहे, तो चालतो आहे, तो बोलतो आहे. आता मी शिल्लक राहिलेलो नाही. मग अशी अवस्था प्राप्त होते. आता तो विधी निषेधांच्या पलीकडे गेलेला आहे तरी सुद्धा त्याच्यातून व्यवस्थित आचरण घडत राहतं. कारण ते आचरण कोण करून घेत? परमेश्वर करून घेत. त्याला मौलीने म्हटलंय, मार्गाद्वारे वर्तावे, विश्व हे मोरेची लावावे, अलौकिक न व्हावे लोकाप्रती. किंवा समर्थाने म्हटलेले आहे, प्रकृती सारखे चालावे, अंतरी शाश्वत ओळखावे, सत्य होऊन वर्तावे लोकायचे. सत्यची प्राप्त करून घ्यावी, पण सत्याची प्राप्ती झाल्यानंतर वागताना लोकांमध्ये जे खोटं व्हावं लागतं तसं खोटं वागण्याचा व्यवस्थित अभिनय करावा. आता त्याच्या दृष्टीनं लौकिक कर्म करणं आणि वैदिक कर्म करणं हे अभिनयापेक्षा जास्त राहिलं नाही. अभिनय म्हणून तो करत राहतो. हा स्वधर्म यज्ञ बापा, नित्य यज्ञ जाणपा, जेथवर्तिता पापा संचारू नाही, ऐकवा सव्यताची, आकृतीला होणे देहाची, खंती करती कर्माची ते गावंडे गा. कर्मातत्व आता टाळू नको. मला ज्ञान झालेलं आहे असं म्हणून कर्म टाळणं, ते मला ज्ञान झालंय आता मला कर्माची काय गरज आहे असं म्हणून कर्मकांडाच्या विरुद्ध दंड थोपटणं, या दोन्हीमध्ये एक प्रकारचा इगो राहतो आणि या दोन्ही गोष्टी त्याच्या गळून जातात. मग जे काही त्याच्यातून विहित कर्म होत राहतं, वैदिक कर्म होत राहतं, ते परमेश्वर त्याच्याकडून करून घेतो. मग त्याच्या हातून चुकीचं कर्म कधीही घडत नाही, प्रमाद त्याच्यातून घडत नाही. मग अशा अवस्थेमध्ये नाद म्हणतात, जर त्याच्याकडून एखादं विपरीत कर्म घडलं तर त्याचं त्याला पाप लागत नाही. नाथांचं स्पष्ट वचन आहे, भक्तापासून विकर्म स्थिती कदा न घडेगा कल्पांती, अवचटे घडल्या दैवगती, त्या कर्मनिर्मुक्ती अच्युत स्मरणे. केवळ भगवंताच्या चिंतनाने त्या कर्मातून त्याची मुक्ती होते. म्हणून तीन शब्द गीते सांगितले, एक कर्म, दुसरं अकर्म आणि तिसरं विकर्म. कर्म म्हणजे विहित कर्म, अकर्म म्हणजे निष्कर्म सिद्धी, आणि विकर्म म्हणजे जे करायला नको असं कर्म नकळत घडून जात. नसता मांसाहार केला विवेकानंद बरं झालं असतं, नसता मांसाहार केला साईबाबांनी बरं झालं असतं, पण त्यांच्यातून ते कर्म घडून गेलं. इंटरेस्ट होता मांस खाण्यात म्हणून घडलेलं नाही, त्यांच्यातून ते कर्म घडून गेलं. आपण त्याचं अनुसरण करायचं नाही. गजानन महाराजांनी चिनी मोडली, शंकर महाराजांनी सिगरेट ओढत असत, त्यांच्या सिगरेटचा नैवेद्य असतो पद्मावतीला. पण शंकर महाराज सिगरेट ओढतात, गजानन महाराज चिनी मोडतात, ही सगळी कर्म त्यांच्यातून जी घडतात ती परमेश्वर त्यांच्याकडनं ती करून घेतो. ते जरी विकर्म असलं तर त्या विकर्मामुळे त्यांना पातक लागणार नाही. आपण जर ते करतात म्हणून मी करेन असं जर म्हटलं तर आपल्याला त्याचं पातक आहे. कारण त्यांना जीवन मध्ये अवस्था प्राप्त झाली आहे, त्यांना जी ज्या आध्यात्मिक अवस्था प्राप्त झालेली आहे ती अजून आपल्याला प्राप्त झालेली नाही. जोपर्यंत तशी अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत वाचे बुलु वेदनेति कुरु संति केले ते। यथार्थ भक्ति माणसाला निष्क्रिय करत नाही, भक्ति माणसाला क्रिया प्रवणच करते। समर्थ आहे राम भक्त होते की नाही, मग रामाच्या भक्तीनं ते निष्क्रिय झाले का? शंकराचार्य निष्क्रिय झाले का? ज्ञानेश्वर महाराज निष्क्रिय झाले का? हे सगळे लोक क्रियाशील होते, प्रचंड क्रियाशील होते। केवढा मोठा उद्योग हनुमंताने केलेला आहे, हनुमंत तर रामाचे भक्त आहेत। जर भक्ती माणसाला निष्क्रिय करत असेल तर मग हनुमंताने केलेलं लंका दहन, हनुमंताने केलेला राक्षस संहार, आणलेला द्रोणागिरी पर्वत, सतत रामाची केलेली सेवा, या सगळ्या गोष्टींचं काय खुलासा करणार? त्याचं काय स्पष्टीकरण करणार? याचा अर्थ त्या माणसाच्या जीवनामध्ये परमेश्वराचा प्रवेश होतो, त्याच्याकडून वेदाला आणि लौकिक गोष्टीला अनुकूल अशा प्रकारची कर्म घडत राहतात, आणि त्याला प्रतिकूल अशी जी कर्म आहेत त्याच्याबद्दल तो उदासीन राहत नाही, त्याला उदासीन करवण्याचं कर्म भगवंत करत राहतात। याचा अर्थ त्यांनी जरी ठरवलं की आपण चुकावं तरी सुद्धा तो चुकू शकणार नाही, असं त्याचं संबंध जीवन हे भगवंताने व्यापलं जातं। मग 12व्या आणि 13व्या मध्ये म्हटलेलं आहे, भवतु निश्चय दारढ्यात ऊर्ध्वम शास्त्र रक्षण, आणि 13व्या सूत्रात म्हटलं आहे, अन्यथा पातित्या शंकया। त्याचा शास्त्र रक्षणाचा निर्धार हा पक्का असला पाहिजे। शास्त्र हे त्याला बंधनकारक नाही आहे, तो शास्त्राच्या पलीकडे गेलेला आहे, शास्त्रापेक्षा तो उन्नत अवस्थेचा आहे। याचा अर्थ त्याने वाटेल तसं वागावं का? तो जर वाटेल तसं वागायला लागला तर ज्ञानी मनुष्य समाजाला अडथळा ठरू शकतो। भगवंताचं गीतेतलं सूत्र आहे, यद्यत आचरती श्रेष्ठा तत्तत इतरे जना सयत प्रमाणम कुरुते लोका तदनुसार वर्तते। त्याचा अनुवाद मौलींनी केलाय, येत वडिले जे जे करती तया नाव धर्म ठेवती तदनुसारची वर्तती सकळ जण को पता। युधिष्ठिराला प्रश्न विचारला, एक कोणता पथ? युधिष्ठिराने उत्तर दिलं, महाजना येन गता तर पंथा, या रस्त्याने मोठी माणसं जातात तोच रस्ता तोच पथ। तसं या ठिकाणी त्याच्या हातून आपोआप शास्त्राचं रक्षण घडतं, कारण भगवंतांनी सुद्धा गीतेमध्ये म्हटलेलं आहे, तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्या कार्य व्यवस्थित, काय करावं आणि काय करू नये या बाबतीत शास्त्र प्रमाण आहे। महा मनुष्य ज्ञान झालं म्हणून समाजाला अडथळा होता कामा नये। रणनीश आश्रमात काय घडलं? रणनीशांना ज्ञान झाल्यानंतर या सगळ्या बंधनांची काही गरज नाही, झुगारून टाका। त्यांनी ती सगळी बंधनं झुगारल्यामुळे त्यांचे शिष्य स्वेच्छाविहारी बनले, स्वराचारी बनले, कसे वागायला लागले। त्यांना संन्याशाला कुठलं बंधन आहे? संन्याशाला कुठलंच बंधन नाही, लोकांना बंधनं नकोच असतात। रामकृष्ण परमहंस म्हणायचे, मी जेव्हा सोळाणे करीन तेव्हा तुम्ही चारणे कराल, मी जर चारणे केलं तर तुम्ही माझे बाकीचे बाराणे लक्षात ठेवा की काहीच करत नाही, त्याच्यात काय अर्थ नाही, त्याच्यात काय अर्थ नाही, हे सगळं सोडून द्या, ते सगळं सोडून द्या। म्हणून मग त्याचा जो शास्त्राबद्दलचा निर्धार आहे तो दृढ झाला पाहिजे। चळे ना म्हणी निश्चय दृढ जाता, किंवा भक्ताची लक्षणं सांगत असताना जी वेगळी लक्ष सांगितलेली आहे त्या तो दृढ निश्चय असतो। त्याचा निश्चय तुकाराम महाराज म्हटले, फुटो हे शरीर तुटो हे मस्तक देवाचा विसर पडो नेली। तेव्हा नामदेवांनी म्हटलेला आहे की माझा हा केलापणा हा चालवी माझा, मी जो निश्चय केलेला आहे तो निश्चय आता तू माझ्याकडनं पूर्णपणे करून घे, तुम्हाला याच्यापासून दूर करू नको। मग असं रक्षण तो शास्त्रात करत राहतो। जर त्याच्या मनात असा अहंकार निर्माण झाला की मला शास्त्रविद्याचं काही बंधन नाही, को विधी को निषेधा, यथा ज्ञानाने काही करीन अशा माणसाच्या बाबतीत अन्यथा पातित्या शंकया। काही मोठे महाराज अधोपतित झालेले जे आपण पाहतो काही तुरुंगात आहेत काही बाहेर आहेत अधोपतित झाले तरी अजून ते पकडले गेलेले नाही आहेत सुरक्षित आहेत आणि काही पकडले गेलेले आहेत ते आतमध्ये आहेत त्यांच्या बाबतीत असं घडतं की जितमय आम्हाला तर कुठलं बंधन नाही आहे किती विलास वृत्ती भोगावी किती उपभोग घ्यावा त्याच्यामुळे मर्यादा राहत नाही आम्हाला काही बंधन नाही या नावाखाली मग स्वेच्छाविहार सुरू होतो मग पतन होण्याची शक्यता आहे म्हणून माणसानं आपला शास्त्र रक्षणाचा निश्चय जो आहे तो दृढ ठेवावा आणि शास्त्राला दृढच वागत जावं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नये ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेला तो पतन होण्याची शक्यता आहे पतन होईलच असं नारद म्हणत नाही पण पतन होण्याची शक्यता आहे म्हणून शास्त्राने निष्ठा यदा की मी अमुक गोष्ट नाही खाणार म्हणजे नाही खाणार मी अमुक गोष्ट नाही पाहणार म्हणजे नाही पाहणार किशोरजी व्यासांनी त्यांचा एक अनुभव सांगितला ते जेव्हा 16 वर्षाचे होते एका मित्राने त्याला सिनेमा पाहायला नेलं त्यांची इच्छा नव्हती जबरदस्तीने नेलं आणि त्यांनी तो इंग्रजी सिनेमा होता लव इन रशिया तो सिनेमा त्यांच्याबरोबर पाहिला आश्चर्य सांगतात की त्या दिवशी मला इतका मनस्ताप झाला की आपण काय पाहत आहोत त्याच्यानंतर म्हटले मी थिएटरमधून बाहेर पडलो आणि घरी आल्यावर मी प्रतिज्ञा केली की आयुष्यात मी कधीही चित्रपट पाहणार नाही आता 67 वय 51 वर्षामध्ये मी कधीही थिएटरमध्ये गेलो नाही आणि कधीही चित्रपट पाहिला नाही निर्धार म्हणजे निर्धार निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ एकदा निर्धार केला की चळे ना मने निश्चय दृढ याचा जगी धन्यतो दास सर्वोत्तम असतात या 51 वर्षात त्याने फक्त एकच चित्रपट पाहिला आणि तो घरी सीडी आणून पाहिला शंकराचार्यांचे चित्रपट मला ते म्हणाले मी एकदाच तो नियम मोडला माझा शंकराचार्यांनी संस्कृत भाषेत एक फार चांगला चित्रपट 15-1 वर्षापूर्वी निघाला होता तो चित्रपट त्यांना बघायचा होता मग थिएटरमध्ये जायचं नाही मग एका त्यांना ती सीडी आणून दिली ती सीडी त्यांनी पाहिली ते शंकराचार्यांचा सिनेमा होता संस्कृत भाषेतला होता दर्जेदार चित्रपट होता म्हणून तेवढा बघितला पण असा निश्चय जर आपण केला नाही आणि मला तर काही बंधन नाही असं म्हटलं तर त्या अहंकारामुळे पतन होण्याची शक्यता आहे आणि मग पुढच्या शेवटच्या 14व्या सूत्रात आपण उद्या 15 पासून एक नवीन ग्रुप तयार होतोय तो आपण पाहणार आहोत नवीन प्रकरण नवीन अध्याय सुरू होतोय 14व्या म्हटलेला आहे लोकोपी तावत एव किंतु भोजनादी व्यापारातु आ शरीर धारणावधी लौकिक कर्म वैदिक कर्म इथं घडतच राहतात पण त्याचबरोबर जसं त्याचं कर्ते पण राहत नाही परमेश्वर त्याच्याकडनं सगळं करून घेतो तसं भोजन आदी व्यापारस्तू आ शरीर धारणावधी जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत त्याच्यातून जेवण खाण हे विधी आपोआप घडत राहतात कसे घडतील सांगता येत नाही मग गजानन महाराजांसारख्या सत्पुरुष उकिरड्यावरती बसेल त्या उष्टपत्रळी खाईल नाल्यातलं पाणी पिईल पण त्याचा जो शरीर धारण विधी जो आहे तो चालू राहील रामकृष्ण परमहंसांनी शारदा मातांना मंत्र सांगून ठेवले होते की माझी जर समाधी अवस्था खाली उतरत नसेल मी जर निर्विकल्पातनं स्वविकल्पात येत नसेल तर माझ्या कानात असा असा मंत्र म्हणायचा त्यात अथ मंत्र म्हणायला सांगितला होता अथ आणि ओम हे मंत्र माझ्या कानात म्हणत जा म्हणजे मी देवबोधावरती येईल आणि मग माझं जेवण भूक तहान व ठाकूर दोन दोन दिवस समाधी अवस्थेत असायचे मग माताजी कानात मंत्र म्हणायच्या मग देवबोधावरती आले की म्हणायचे भूक लागली मी थोडस खाईन मग भोजनाने व्यवहार होत राहतात पण त्यामध्ये भूक लागल्यानंतर अमुकच पाहिजे आणि मला अमुक चालल्याने अशा प्रकारची कुठलंही चॉईस राहत नाही निवड राहत नाही दृश्या लाभ संतुष्टा जे समोर प्राप्त झालं असेल ते परमेश्वराची इच्छा म्हणून ते स्वीकारतात आणि ते ग्रहण करतात मग असे व्यवहार घडत राहतात काही लोकांची लौकिक कर्म व्यवस्थित घडत राहतात पण ती कोणाच्या अनुसंधानात घडत राहतात परमेश्वराच्या अनुसंधानात देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार नरेंद्र सोनार सगळी कामं करतायत पण ती कामं करत असताना ते परमेश्वराचे म्हणून करतात कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी मिरची आणि कोथिंबिरी हीच माझी पंढरी सावतामळी करतायत काम पण ते सगळं काम हे सगळं विठ्ठल रूप आहे हे सगळं विठ्ठलमय आहे मी कर्म करतो आहे की त्याची सेवा करतो आहे अशा भावामध्ये ते कर्म करत राहतात. मग त्यांचं कर्म ही त्यांची पूजा होते, त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी कर्मे येशु वदावा असं म्हटलेलं आहे. त्याला विवेकानंदानी वर्क इन वर्शिप असं म्हटलेलं आहे. मग त्यांच्यातून जे कर्म घडतं ती कर्म त्यांची पूजा होऊन जाते, ती कर्म त्यांची आराधना आणि उपासना होऊन जाते आणि त्या कर्माद्वारे ते प्राप्त होऊन जातात. मग त्यावेळी त्यांना संसार सोडून कुठे पळावं लागत नाही आणि शरीर धारणे करता जी जी कर्म करावी लागतात आणि जे जे अन्न वगैरे ग्रहण करणं असतं ते सगळं लौकिक कर्म ते करत राहतात. आसक्त होऊन नव्हे तर शरीर धारण्यासाठी, शरीर जिवंत राहावं म्हणून जे करणं आवश्यक आहे त्या क्रिया त्यांच्यातून घडत राहतात. 15व्या सूत्रापासून एका नवीन अध्यायाला सुरुवात होते आहे, त्याचा विचार आपण उद्या संध्याकाळपासून करूया. मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत, सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना। संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग झिंझोटी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग झिंझोटी. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
0: श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया जगदीश खेमुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर राम कदम.

श्रोते हो, संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगलानाथ यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना। संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा।

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना, संगीत आणि स्वर पंडित राम मराठे यांचा.

0: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.
1: सोनिया दादी

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज 7:00. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
2: श्रोते हो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना, संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे ऋषिकेश रानडे आणि सहकारी यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि मधुरा दातार यांचा.

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर। नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा।

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया अरविंद फाळके यांची गीतरचना, संगीत आणि स्वर केतन अत्रे यांचा.

श्रोतेहो ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे रघुनंदन पणशीकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र.

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता, याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता।

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: अभंग भक्तिगीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम श्री समर्थांचे मनाचे श्लोक आपण पाहतो आहोत. हा 16वा श्लोक आहे. मरे कत्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते, म्हणोनी जनी मागुता जन्म घेते. ह्याच्यात देखील पुन्हा मृत्यूचा परिणाम काय, काळाचा प्रभाव काय, हे स्पष्ट सांगितलेलं आहे. एखादा मनुष्य कोणत्याही वयात मृत्युमुखी पडतो, त्याबद्दल इतर जवळची मंडळी शोक करत राहतात. आपल्या जवळच्या माणसाच्या मृत्यूमुळे होणारा वियोग हा कायमचा वियोग असल्यामुळे दुःखदायक आहे हे खरं, पण त्या दुःखाला विचारानं विवेकानं शांत करणं शक्य आहे. दुःखाचं शोकात रूपांतर होऊ नये. दिवसानुदिवस वर्षानुवर्ष त्या व्यक्तीचं स्मरण करीत शोकात बुडून राहणं हे योग्य नाही. त्या जीवाला त्याच्या मार्गाने पुढे जाऊ द्या. अकस्मात तोही पुढे जात आहे. योगाचे दुःख करणाऱ्याला देखील पुढं केव्हा तरी याच मृत्यूच्या स्वाधीन व्हावं लागतंय. त्यालाही देह टाकून जायचं आहे, याचा विसर कदापि पडू देऊ नये. मरण कोणालाही चुकलेलं नाही. डेथ द लेव्हलर. सामान्य व्यक्तीपासून ते साधू संत अवतारी पुरुषांपर्यंत सर्वांना देह सोडावाच लागतो. हे लक्षात घेऊन आपण जिवंत असेपर्यंत काय करतो ते पाहणं गरजेचं आहे. मृत्यू हे एकच सत्य आहे. जे आकाराला येतं ते जाणार. आज तो गेला आहे, उद्या मी जाणार आहे, हे सत्य ध्यानी घेऊन दुसऱ्याच्या मृत्यूपासून आपण काही बोध घेतला पाहिजे. पुरेना जनी लोभ रे क्षोभ होतो. सर्वांच्याबद्दल आपल्या अंतःकरणात प्रेम असणं ही चांगली गोष्ट आहे, पण कोणाबद्दलही आणि कशाबद्दलही ममत्व आसक्ती असू नये. घरदार, जमीन जुमला, धनदौलत, आपली कुटुंबीय मंडळी, मित्रमंडळी ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करत असतो, त्या सर्वांचा त्याग एक दिवस करावा लागतो. ही गोष्ट अपरिहार्य आहे. कितीही प्रिय व्यक्ती असली तरी मृत्यूच्या वेळी एकट्यालाच जावं लागतं. कोणी कोणाबरोबर जात नाही. प्रत्येक जण एकटाच या इहलोकात जन्म घेतो आणि जाताना देखील एकटाच जातो. आपल्यालाही सर्वांना असंच जायचं आहे हे जाणून कशाबद्दलही मोह ममत्व ठेवू नये. मी माझं आणि मला असं म्हणू नये. सर्वात असून सर्वांपासून अलिप्त राहण्याची सवय करायला हवी. आसक्ती ममत्वाच्या पोटीच क्षोभ होतो. मनाची व्यग्रता, चिंता येते. एवढेच नाही तर ह्या आसक्तीमुळं पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम. पण ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडावं लागतं. ते जर चुकवायचं असेल तर सद्गुरूंना शरण जाऊन आपण मार्ग समजून घ्यावा. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरेना जनी लोभरे क्षोभताते, म्हणूनी जनी मागुता जन्म घेते. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणाचे निरूपणकार आहेत संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आता त्यांनी श्रद्धेनी सूर्याचं नाव घ्यावं आणि त्याचबरोबर त्यांनी अनेक प्रकारे अर्घ्य देण्याचं महत्त्व, अर्घ्य कुणी कुणी द्यावा त्यांनी सांगितलं, सर्वांनी द्यावा, स्त्री पुरुषांनी द्यावा, सर्व लोकांनी द्यावा, तीनही लोकातल्या लोकांनी द्यावा, म्हणजे पाताळ, पृथ्वी आणि स्वर्ग अशा प्रकारे. आणि त्यांनी सांगितलं की भगवान सूर्याचं जर आम्ही विधीपूर्वक अर्घ्य देऊन जर आम्ही त्याची उपासना केली तर म्हणाले त्याचं जे फल आहे ते ह्या सर्व देवतांच्या उपासनेच्या तोडीचं आहे. आता अर्घ्य कसा द्यावा ते पण त्यांनी सोपंसं सांगितलं आहे. त्यातलं आपल्याला काय पटतं ते बघावं, चंदन उगाळावं, त्याचं गंध काढावं, आपल्याकडे पळीमध्ये पाणी घ्यावं, पाण्यात ते गंध ठेवावं किंवा ते गंधानी ते जल सुगंधित करावं, त्याच्यावर एक फूल ठेवावं आणि ते जे पाणी आहे त्याचं अर्घ्य त्याला द्यावा, असं त्यांनी त्याचं थोडंसं वर्णन केलेलं आहे. आता दुसरं वर्णन त्यांनी असं केलं आहे की त्या कोणार्कला जावं आणि तिथे गेल्यानंतर त्या सूर्यमंदिरामध्ये जाताना मौन धारण करावं, सूर्याला तिथे अर्घ्य द्यावा, त्याला प्रणाम करावा आणि त्या कोणादित्याला तीन वेळा प्रदक्षिणा घालावी. आणि अत्यंत भक्तीनी आपण जशी षोडशोपचार पूजा करतो तशी षोडशोपचार पूजा करावी आणि त्या आदित्याचे जे वेगळे वेगळे मंत्र आहेत त्या मंत्रांचा उच्चार करावा. इथे थोडंसं त्यांनी त्याचं वर्णन करून लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की त्याचे मंत्र कोणते. आता पूजा अशा प्रकारे म्हणले, राम हृदयाय नमः म्हणजे बीजमंत्रांचा उच्चार करावा आणि म्हणजे हय कवचाय नमः, ऐशाने ह्रौ नेत्रत्रयाय नमः आणि अशा प्रकारे त्याचे जे ज्या प्रकाराने आपण शरीरावरती जे उपासना करताना जसं इतर उपासनांच्या बाबतीमध्ये आम्ही षडन्यास करतो तसा न्यासाचा विधी त्यांनी इथे आपल्याला सांगितला आहे. पण असं त्याचे फार बारकाव्यात जाण्याची आपल्याला आवश्यकता नाही, आपण त्याच्या अजून थोडं पुढे जाऊ. त्यांनी दुसरं असं सांगितलं की स्वधर्म परायण राहून जेव्हा त्याची उपासना आपण करतो त्यावेळी ती उपासना फलद्रूप होते. म्हणजे उपासनेचं एक सूत्र त्यांनी इथे सांगितलं आहे. ते म्हणतात की कशी कशी उपासना करावी, विशुद्धेन अंतरात्मना म्हणजे भक्तिभावेन सततम, भक्तिभाव धारण करून आणि अंतःकरण विशुद्ध ठेवून. म्हणजे उपासन कुठल्याही देवतेच्या उपासनेचं सूत्र तेच आहे की आमचं मन स्वच्छ नाही आणि आम्ही दिवस रात्र उपासना करत राहिलो तर त्या उपासनेचा उपयोग नाही. आमच्या मनाला सारखी चाळण लावूनच ठेवली पाहिजे, सतत फिल्टर करत ठेवलं पाहिजे. जे वाईट आहे ते वर राहू दे, खाली आहे ते मनाची शुद्धी होऊ दे, ते सगळं खाली राहणार आहे ते चांगलं राहू दे. कारण मनात कोणत्याही क्षणी वाईट विचार येतो, कशाच्याही संदर्भात येतो आणि त्या विचाराला धरून आमच्या विचारांची साखळी वाढत जाते. नुसता तेवढा अरे हे असं कसं बोललं आहे, ठीक आहे ना आला विचार मनात, दिला सोडून सुटत नाही तो. त्या विचारानं तो त्याहीवेळी तसंच बोलला होता, आताही असंच बोल, हा स्वभावच आहे. नाही तो आपल्याशी शत्रुत्वच करतो आणि तो आपल्याला नेहमीच असं बोलतो, नाही तो आपल्याला बोलण्याची संधी शोधतो, नाही त्याला आपला अपमान करण्यामध्ये अधिक आनंद आहे. किती आपण एक गोष्टीला किती ताणायचं पण आपण ताणतो आणि ह्यानी काय होतं, आपल्या अंतःकरणाची स्वच्छता निघून जाते. ह्या एका लहानशा आलेल्या, कारण शेवटी असं आहे की इतक्या शुद्ध सात्विक मनाच्या स्थितीमध्ये आम्ही राहिलो असतो आम्ही संतच झालो असतो. आम्ही तसे नाही हे तर 1000% निर्विवाद आहे, ते ती काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. पण आमच्या मनामध्ये येणारे जे विकल्प आहेत ते कमी होत जावेत एवढा तर विचार करू शकतो. आमचं मन रज आणि तमानी भरलेलं आहेच, पण त्याच्यातली राजसिकता पण आणि त्याच्यातली तामसिकता पण जितकी कमी करता येईल तितकी कमी व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी इथे अगदी आवर्जून त्यांनी इथे म्हटलेलं आहे की म्हणाले सूर्याच्या उपासनेमध्ये त्याला उत्तम सफल प्राप्त होण्याकरता तिथे दर्शन घ्यायचं असेल तर म्हणाले तिथे केव्हा जावं, तर मकर संक्रांतीच्या समयी दोन्ही वेळा, दक्षिणायन येताना पण आणि उत्तरायण येताना पण दोन्ही वेळा जावं म्हणाले. म्हणजे कर्क राशीतला प्रवेश आणि मकर राशीतला प्रवेश
दोन्ही प्रवेशामध्ये, कर्कामध्ये प्रवेश दक्षिणायन, मकरामध्ये प्रवेश उत्तरायण, हे दोन्ही त्याच्या दृष्टीने उत्तम तिथी आहेत. आणि विशेष योग ह्या ठिकाणी जावं. सूर्याचा रविवार, सूर्याची सप्तमी आणि कोणताही पर्वकाळ धरून त्या ठिकाणी यात्रेला म्हणजे दर्शनाला यावं. आणि म्हणाले असं जो सूर्याचं स्मरण ठेवून उपासना करतो त्याला उत्तम असा लोक प्राप्त होतो. जसं इतर ठिकाणी म्हटलंय तसंच की अनेक स्तोत्रांमधून जशी फळं सांगितली आहेत तसंच त्यांनी सांगितलंय. आता पुन्हा त्या कोणार्कच्या इथे त्यांनी सांगितलंय की समुद्राच्या तटावरती तिथे रामेश्वर नावानी भगवान महादेवाचं विख्यात मंदिर आहे. तर त्या मंदिराच्या ठिकाणी म्हणाले जर कुणी उपासना केली तर त्याच्या अंतःकरणातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून समुद्र स्नान करून त्यांनी रामेश्वराचं दर्शन घ्यावं, ते सुद्धा षोडशोपचार पूजा त्याची करावी. आणि त्यांनी सांगितलंय की नमस्कार स्तोत्र म्हणजे गीत काय, आपला आवाज जर बरा असला तर वेडोवाकडे गाईन परी तुझा म्हणवीन, त्या तऱ्हेने वेडोवाकडं जे जमेल ते त्याच्या स्तुतीपर काहीतरी गावं. आणि उत्तम अशा वाद्यांचा, समजा एखादी कला आपल्याकडे आहे तर ते वाद्य त्याच्यासमोर वाजवून आपली जी कला आहे ती त्याच्या चरणावर सादर करून त्याला आपण संतुष्ट करण्याचा प्रयत्न करावा. आणि म्हणून देवदेवतांच्या उत्सवामध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या कलाकारांची जी हजेरी लावली जाते त्याचं कारणच आहे की कला देवाच्या ठिकाणी सादर केली जाते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं पूजा करावी. आणि अशी पूजा आपण जर केली तर थोर थोर यज्ञ केल्याचं फल आपल्याला लाभतं. आता त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आपण हे सगळं आम्हाला यात्रा आणि त्या कोणार्क मंदिराची यात्रा आपण आम्हाला सांगितलीत, आता प्रत्यक्ष सूर्याची भक्ती कशी करावी आणि ते कशी भक्ती केली तर प्रसन्न होतात, तर हे सगळं ऐकण्याची आमची इच्छा आहे असं मुनिजनांनी विचारल्यावरती ब्रह्मदेवांनी सांगितलं की म्हणाले मनाच्या माध्यमातून इष्टदेवतेच्या ठिकाणी जी भावना आहे त्या भावनेतूनच आपली भक्ती होऊ शकते. त्यांनी जसं म्हटलं की कशा प्रकाराने ते प्रसन्न होतात, ते कशामुळे प्रसन्न होतात याचं उत्तर इथे आहे की आमच्या त्या इष्टदेवतेच्या विषयी अंतःकरणात भावना काय. आपण म्हणतो भगवंता सगळं तुझ्यावर सोपवून निश्चिंत राहिलंय असं एका बाजूनी तोंडानी म्हणतो आणि दुसऱ्या बाजूनी आपल्याला जर काही समस्या आहे बाबा लवकर बदली होत नाही आहे, आपली प्रकृती ठीक होत नाही आहे, खिशात पत्रिका घेतलेली असते, देवाला आपण नमस्कार करतो आणि इथून नमस्कार करून ज्योतिषाकडे जातो आणि त्यांना सांगतो की अहो बघा बघा काय आमचे योग आहेत, प्रकृती काही लवकर बरी होत नाही, काही म्हणा हे आमचं नोकरीतलं जे काही आत्ता सध्या चाललंय ते आम्हाला फार त्रासदायक झालं आहे, आत्ता आम्ही कधी बाहेर पडू. मग त्याच्यावर आम्ही काय सोपवलं, त्याच्यावर आम्ही काही नाही सोपवलं, फक्त एवढंच आहे की अकरणात बंद करणं श्रेया की अगदी डायरेक्ट काही ज्योतिषाच्या घरी जाण्याच्याऐवजी देवाच्या देवळात येऊन ज्योतिषाकडे येईल, एवढं फक्त आम्ही आमचं जाणं जे आहे तो एकदा ट्रॅक बदलून पुन्हा आमच्या नेहमीच्या ट्रॅकवर गेलो एवढं घडलं. त्यांनी इथे सांगितलंय की आपल्या इष्टदेवतेच्या विषयी आपली काय धारणा आहे, आपली काय धारणा आहे हे आता आपला व्यावहारिक बाजूचा साधा भाग झाला. परंतु असं आहे प्रत्येक देवता जी आहे ती तीन प्रकारांनी पाहिली जाते. एक आहे ती आधी भौतिक पातळीवर पाहिली जाते, दुसरा आहे ती आधी दैविक पातळीवर तिचा अनुभव घेतला जातो आणि तिसरा जो आहे तो आधी आत्मिक पातळीवर अनुभव घेतला जातो. आधी भौतिक पातळीवर काय अनुभव आहे, समजा माझी इष्टदेवता माझी आवडती देवता भगवान राम आहेत किंवा माझी इष्टदेवता भगवान श्रीकृष्ण आहेत, तर लौकिक पातळीवरती काय आहे, लौकिक पातळीवरती प्रभू रामचंद्र क्षत्रिय आहेत, अयोध्येचे राजे होते, त्यांनी जे रामराज्य केलं ते इतकं अप्रतिम केलं की जगाच्या पाठीवरती आज ते केवळ नमुना बनून राहिलेलं आहे, आजच्या भाषेत बोलायचं तर मॉडेल आहे. आणि त्यांनी आजकाल जसं म्हणतात तसं त्या पद्धतीने की एक आमच्याकडे काहीतरी समोर एक ढाचा पाहिजे, एक अशी काहीतरी आकृतीबंध पाहिजे की ज्याच्यावरती आधारित आम्ही आमची कामं करू शकू. आणि त्याप्रमाणे ज्यावेळी रशियामध्ये, आज खूप फरक पडला आहे असं नाही, परंतु रशियामध्ये ज्यावेळी धर्माला आफूची गोळी आणि धर्माचे जे नियम आहेत विधी निषेध आहेत त्यांना कारागृह म्हणजे कारागृहातली बंधनं
असं म्हटलं जात असे की धर्म ही आपूची गोळी आहे, ती खावी आणि स्वतःला एखाद्या कारागृहामध्ये बंदिवासात टाकून घ्यावं. त्याही काळामध्ये कोणतं राज्य आदर्श असावं तर ते रामराज्यच, असं रशियामधल्या विद्वानांनी म्हणावं. इतका आमचा राम भौतिक पातळीवर मोठा आहे, आधी दैविक पातळीवरती काय आहे, ती देवता आहे. ती देवता कोणती आहे आता आपल्याला पुढे कळेलच, ह्या आदित्यांचे प्रकार. तर तो कोण आहे, तर तो द्वादश आदित्य आहे. त्यांच्यातला सर्वश्रेष्ठ जी विष्णू देवता आहे, त्या आदित्यांचं ज्याला आपण नेतृत्व म्हणा किंवा मोठेपण किंवा अधिकार किंवा त्यांचं सार ज्याच्या ठिकाणी आहे, असं अशी जी देवता आहे ती विष्णू देवता, तिचा तो मर्यादा पुरुषोत्तम म्हणून अवतार आहे. तर ती देवता आहे आणि ती देवता काय काय देण्याकरता समर्थ आहे. ती देवता आतसज्ज धनुष्य, हातामध्ये धनुष्य घेऊन एक पाऊल पुढे टाकून आमच्या संकटांचा नाश करण्याकरताच उभी आहे. ती सदा आम्हाला यातनं बाहेर काढायला उभी आहे. म्हणून तर समर्थांनी म्हटलंय, भवाच्या भये काय भीतो सलंडी, धरी धीर रे सर्व धाकास सांडी, रघुनायका सारखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. तो नाहीच हे करणार. आणि त्यामुळे अशा प्रकारे जे सामर्थ्य त्या देवतेकडे आहे ते एक देवता म्हणून काय आहे, तर देवता म्हणून हे सामर्थ्य आहे. आणि आध्यात्मिक पातळीवरती तो आमच्या हृदयामध्ये आमच्या देहाला चालवणारा तो आत्मा राम आहे. राम आहे पण तो आत्मरूपानी आहे आणि ह्या सबंध विश्वामध्ये भरून राहिलेला आहे. ज्याला प्राप्त करणं हे मनुष्याच्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे. दुर्दैव असं आहे की आज व्यवहारामध्ये या तीन स्तरावरती भिन्नपणाने देवता पाहिली तर काही अडचण नाही आहे, पण आम्ही सगळ्याची एकत्र करून गल्लत केली. आणि ती कुणी करून दिली, ती गल्लत आम्हाला साहित्यिकांनी करून दिली. का म्हणून, अहो तुम्ही तुमच्या रामाला देवत्व दिलं, कुणी सांगितलं तुम्हाला आम्ही आमच्या रामाला देवत्व दिलं? आमच्या रामानी जे राज्य केलं आणि रामराज्याचे जे नियम होते, राम जो राजा होता त्याच्या पुढे जाऊ. अहो तो राम तुमचा देव होता, पण सीतेकरता वनवासामध्ये असताना किंवा सीता हरण झाल्यानंतर तो वनात फिरताना केवढा शोक करत होता, मग माणसाला दुःख झालं तर विशेष काय. म्हणजे तुम्ही ज्या अध्यात्माच्या गोष्टी बोलता की दुःख होता कामा नये, मग त्या रामाला दुःख झालं की मग तुम्ही काय सांगता, मग तो तुमचा देव आहे. ही तो अध्यात्माच्या पातळीवर असणारा आत्माराम कोणता, देवता म्हणून उपासना करताना त्याच्या ठिकाणचं जे देवतात्व आहे ते देवतात्व्याक किंवा त्या देवतात्म्याकडून जे मागणं आहे ते भिन्न आहे, आणि हा जो राजा राम आहे अयोध्येचा तो भिन्न आहे. कारण हे स्तर भिन्न आहेत. कोणत्या स्तरावर त्याला पाहायला निघालो आम्ही, आता हे जर आम्ही बघायला इथे आलो तर या सूर्याची कथा आहे ती या ठिकाणी जे संक्षिप्त केलं आहे तिथे घेतली नाही. ती कथा अशी आहे की हा सूर्य जो आहे त्या सूर्याचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर संज्ञा नावाची त्याची पत्नी झाली. त्या दोघांच्या विवाहानंतर ती संज्ञा तिच्या आईवडिलांनी तिचा विवाह करून दिला, पण तिला काही ते पटलं नाही. ती म्हणाली हा जो आहे हा मोठा दाहक आहे, म्हणजे हा निर्माण झाला तेव्हा ज्या दाहापासून ज्या अग्नीपासून ज्या तेजापासून निर्माण झाला अजून त्याचं तेज संपलं नाही. एक म्हणजे इतका हा तेजाने युक्त आहे ते मला मान्य नाही, आणि दुसरं म्हणजे हा पुन्हा अंधकाराने युक्त होतो. म्हणजे त्यांनी आमच्या बाजूनी सांगितलं की रात्री अंधार होतो त्यावेळी तो या बाजूनी अंधकारात असतो. या दोन गोष्टी ज्याच्या ठिकाणी आहेत तो काही मला पती म्हणून पसंत नाही आहे. परंतु तिची जी मुलं होती तिला एक यम आणि दुसरी यमुना असं जुळी झाली. आणि जो मोठा आहे तो श्राद्धवान नावाचा मनू जो पुढे झाला, तर तो एक तिला मोठा मुलगा झाला. म्हणजे तो एकटा आणि मग ही दोन मुलं. आणि ती म्हणाली काय बॉय, कितीही काळ गेला तरीसुद्धा याच्या ठिकाणचं हे तेज संपत नाही ज्याचा मला आता कंटाळा आला. आणि म्हणून तिने ते संस्कृतमध्ये ते जे वचन आहे तिथे ते आहे बहुतेक माझ्याकडे लिहिलेलं. आणि तिने त्यांना असं म्हटलं की म्हणाली हे मला काही पसंत पडलेलं नाही आहे. आणि म्हणून अजानन कश्यप पस्तस्मान मार्तंड इति चोत्यते न खलवयम मृतोंडस्थ इति स्नेहाद भाषत
ती म्हणते की खरोखर न खलवयम याचं आयम याचं खरोखरच अजूनसुद्धा मृतोंडस्थ म्हणजे ज्या अंड म्हणजे ज्या मूळ स्थानामधून हा निर्माण झाला ज्या तेजापासून निर्माण झाला ते म्हणाले काय झालंय अजानन कश्यपस्तास कश्यपस्तस्मान मार्तंड इति चोच्यते ती म्हणते की अजूनसुद्धा ज्याच्या ठिकाणी असलेलं तेज मरत नाही स्नेहात भाषते म्हटलंय की स्नेहानी म्हणते पण ती म्हणते हे मला मान्य नाही आणि ती कंटाळते कंटाळल्यानंतर ती काय करते आपल्यापासून आपली एक छाया निर्माण करते आणि त्या छायेला सांगते तू माझ्याच सारखी आहेस म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं कुणी तर ह्याला विज्ञान लावायचं म्हटलं की तो काय म्हणेल की तिने क्लोनिंग केलं आणि तिने आपल्यासारखी एक दुसरी सुरू म्हणजे निर्माण केली संज्ञा आणि तिने तिला सांगितलं की हे बघ मी कंटाळले मला हे सगळं तेज आणि ही दाहकता हा अंधकार हे जे सगळं बदलतं रूप आहे ते रूप मला काही पसंत नाही मी माझ्या वडिलांकडे निघून जाणार आहे तिच्या वडिलांचं नाव त्वष्टा त्या त्वष्टा पण पुन्हा प्रजापती आहेत काल आपण पाहिलं तसं ती आपल्या वडिलांकडे निघून जायचं म्हणते आणि ती म्हणते तू राहा सूर्याला काहीच कळणार नाही आहे की मी आहे का तू आहे कारण तू माझी छायाच आहेस माझ्याच सारखी आहेस त्यामुळे तू राहा मी जाते मग हिने जेव्हा म्हटलं त्याला की ज्याच्यापासून ही दाहकता सुटलीच नाही त्या मूळ अंड म्हणजे ते ब्रह्मांड ज्यातून निर्माण झालं त्या ब्रह्मांड जे तप्त होतं त्या तप्तापासून जो सूर्य निर्माण झाला ती तप्तता गेलीच नाही तर म्हणून ती गेली नाही त्या अंडातली तप्तता म्हणून तिने जेव्हा त्याला स्नेहाने का होईना जे उपरोधिक बोललं त्यामुळे मार्तंड हे नाव पडलं त्याचं की ते जे अंड आहे ते गेलं नाही त्याचं तेज बाजूला गेलं नाही म्हणून मार्तंड हे नाव पडलं आणि तो मार्तंड नावाने ओळखला जाऊ लागला आता ती जी तिची छाया आहे ती म्हणाली ठीक आहे तिने सांगितलं की तू राहा आता मी आता माझ्या वडिलांकडे जाते तेव्हा ती छाया म्हणाली ठीक आहे मी राहते पण मी तुला एकच सांगते की माझे जर केस धरले आणि मला जर केस ओढून विचारलं की तू कोण आहेस केव्हा तरी जर सूर्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी जर मला फार बळजबरीने माझ्या म्हणजे मला थोडासा बळानी बळजबरीने जर मला विचारलं तर ती म्हणते की केस ओढून जर त्यांनी मला विचारलं तर म्हणाली मी सांगून टाकेन की मी कोण आहे ते आणि दुसरं म्हणजे तो जर मला शाप द्यायला लागला तरी पण मी त्याला सांगून टाकेन मग ती म्हणते ठीक आहे काही हरकत नाही मग तिला तिची मुलं होतात मग तिची मुलं झाल्यानंतर ती त्यांच्याबरोबर राहते तेव्हा ती ह्यांच्यामध्ये फरक करायला लागते की ही आपली सावत्र मुलं आहेत ही आपली सख्खी मुलं आहेत आणि हा जो तिचा यम मुलगा आहे ह्या मुला हा धर्माचरणी असतो अत्यंत सत्यवचनी असतो आणि तो इतका चांगला वर्तणूक करणारा मुलगा आहे पण त्याला ती भयंकर त्रास देत असते आणि त्याला एकदा इतका राग येतो की तो आपला पाय जोरात आपटतो आणि ती सांगते की अरे तू मला पायाने माझा निषेध करतोस मी तुझी माता असून तू माझा इतका अपमान करतोस मी आता सूर्यालाच सांगते तुझ्या वडिलांनाच सांगते आणि मग ती सूर्याला सांगते तर सूर्य म्हणतो तुझी माता आहे ती तुला वंदनीय असली पाहिजे पण एक गोष्ट आहे की तू इतका सत्यवचनी इतका सच्छील आहेस की तुझ्या ठिकाणी असं वागावं वाटलं याचा अर्थ काहीतरी वेगळं घडलं असलं पाहिजे त्याशिवाय तू तुझ्या मातेला अशा तो म्हणाला मी मातेला स्पर्शसुद्धा केला नाही पण मला इतका संताप आला की मी माझे पाय जोराजोरात आपटले तर ते म्हण त्यांनी त्या मातेला विचारायला गेले नाहीत सूर्यानी आपल्या योगाच्या साह्याने ते समाधी लावून बसले आणि समाधीमध्ये ही जी आपली पत्नी आहे ही पत्नी का अशी वागली याचा त्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आपली पत्नी ही नाहीच आहे ही त्या पत्नीची ही जी छाया आहे सुस्थला ही म्हणाली वेगळीच आहे आणि म्हणून त्यांनी तिला विचारलं ती काही सांगायला तयार नाही आणि ती म्हणाल्याप्रमाणे त्यांनी तिचे केस धरले आणि तू सांग काय खरं आहे तेव्हा तिने सांगितलं की जे घडलं तेव्हा ते म्हणाले माझा मुलगा असा वागणार नाही याची मला खात्री होती पण आता तो यम आहे तो म्हणाला ह्या सगळ्या प्रकाराला मी विटलो आहे मला हे नको आता आणि तो तिथून निघाला आणि धर्माचरण करणारा म्हणून स्वतःचं स्वरूप त्यांनी धर्म हे रूप धारण केलं त्यांनी स्वतःच्या ठिकाणी धर्मरूप धारण केलं आणि पुढे स्वतःच्या तपश्चर्येमधून त्यांनी ह्या पितृलोकाचं श्रेष्ठत्व प्राप्त करून घेऊन ही मृत्यूची देवता यमराज तो झाला आणि तो त्या ठिकाणी निघून गेला त्याची बहीण यमुना
तर ती यमुना जी आहे तिनेही मोठं तप केलं आणि त्या तपानी ती मोठी नदी बनली आणि ती नदी बनून ती यमुना नावानी व्हायला लागली. आता या ज्या कथा आहेत लोक म्हणतील भाकड कथा आहेत, ह्याला काय अर्थ आहे, तो कोणाचा कोण झाला, ते बाईची नदी झाली. भागवतामध्ये कथा आहे की ती जी देवहूती आहे त्या देवहूतीला सुद्धा उपदेश करताना कपिल मुनींनी उपदेश केला आहे. आता ह्या ज्या सगळ्या कथा आहेत ना, ही प्रत्येक कथा कोणत्या स्टेजवरती बघायला लागेल, कोणत्या पातळीवर बघायला लागेल, तर त्या कथा पाहताना भौतिक पातळीवरच्या कथा भिन्न आहेत, आधी दैविक पातळीवरच्या कथा भिन्न आहेत आणि आध्यात्मिक पातळीवरच्या कथा भिन्न आहेत. ह्या ज्या कथा आहेत ना, ह्या अधिदैवतांच्या पातळीवरच्या कथा आहेत की ह्या देवता आहेत. ही सगळी सृष्टी निर्माण करण्याकरता, काल आपण पाहिलं त्याप्रमाणे, ही सनातन सृष्टी निर्माण झालेली आहे. ही जी आमची आत्ताची दिसणारी सृष्टी आणि ह्या सृष्टीचे जे नियम आहेत, ही सृष्टी निर्माण होण्याकरता आवश्यक असणारी त्याच्या आधीची ही सृष्टी आहे. सनातन सर्ग, सर्ग म्हणजे सृष्टी, विस्तार, ते बनणं, ह्या सगळ्या तयार होणं, हे विश्व, हे विश्व तयार करण्याकरता जे आधी त्यांचं, ज्याला काय म्हणू, एक संस्था तयार व्हावी लागते, तशी ही इन्स्टिट्यूशन आहे ही सगळी सृष्टी निर्माण करण्याकरता. आणि ते सगळे जे निर्माण झाले, ते सगळे निर्माण होताना त्यांचं सामर्थ्य असं आहे. काय सामर्थ्य आहे, आजच्या विज्ञानाचीच भाषा बोलायची तर, ह्या विज्ञानाने जसं आम्ही निरनिराळ्या गोष्टी निर्माण करू शकतो. मी आपल्याला म्हटलं ना की कृपा करून आजच्या विज्ञानातले फेनॉमिनन, त्याच्यामधून निर्माण होणारे परिणाम किंवा त्याचे निष्कर्ष याला लावू नका. त्यांचे निष्कर्ष वेगळे, पाणी आणि निर्माण करायचं आहे तर दोन हायड्रोजन एक ऑक्सिजन घेतलं की पाणी होतं, हा त्यांचा सिद्धांत आहे. इथला काय सिद्धांत आहे, इथे यमुना नावाची एक कन्या आहे आणि यमुना नावाच्या कन्येला असं वाटलं की हा देह जो आहे हा नाशवंत आहे, आम्ही किती दिवस ठेवणार आहे, हा देह मला असा ठेवायचा नाही आहे, पण ह्या सृष्टी व्यापारामध्ये जर मला कोणतं कार्याचं नियोजन करून पाठवलं आहे तर त्यात मी काय व्हावं, तर या देहाचं जल व्हावं, ही धारणा हा तिचा संकल्प आहे. आणि ही संकल्पातून निर्माण झालेली सृष्टी आहे आणि तिच्या संकल्पाप्रमाणे ती यमुना झालेली आहे. विज्ञानच आहे, शास्त्रच आहे, पण हे H2O नाही आहे, हे मानवाच्या संकल्पातून निर्माण झालेली जलाची सृष्टी आहे. त्यामुळे आम्हाला जर कथांचा अन्वय लावायचा असेल तर तो त्या पद्धतीने लावावा लागेल. याला भाकड पण म्हणता येणार नाही आणि ह्याला इकडून ओढून त्या विज्ञानाच्या फ्रेमवर्कमध्ये नेऊन ठाकून ठोकून बसवावं पण लागणार. त्याचं विज्ञान वेगळं आहे, त्याची भूमिका वेगळी आहे. तसं विज्ञान जर वेगळं नसतं तर ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली नसती आणि ते आमच्या विज्ञानाशी जोडायचं म्हणून आमच्या प्रोफेसराईन ब्रेनला हे भिंत चालवली म्हणजे काय केलं, यांनी भिंत नाही चालवली, लोकांना चालवली अशी वाटली. यांनी रेड्यामुखी वेद वदवले, नाही रेड्यामुखी वेद नाही वदवले, यांनी फक्त रेडे नावाच्या आडनावाच्या माणसाकडून वेद म्हणून घेतले. ह्या ज्या कल्पना आहेत ना, ह्या सगळ्या हास्यास्पद आहेत. जशी आजच्या विज्ञानाने आम्हाला सांगितलं की आमचा माणूस आर्मस्ट्रॉंग हा पहिला वैज्ञानिक चंद्रावरती गेला असं आम्हाला सांगितलं, आम्ही जर म्हटलं छे आम्ही सनातनी आहोत, आम्ही हे मान्यच करत नाही, आम्ही विज्ञानाला मानत नाही, तुम्ही म्हणालात भले तो चंद्रावर गेला, आम्हाला माहिती आहे तो इथेच कुठल्या तरी डोंगरावर जाऊन आला आहे, असं म्हटलं तर हे किती हास्यास्पद. म्हणजे मूर्ख आहेत, यांना विज्ञानाची भाषा कळत नाही, यांना प्रगती समजत नाही, लोक असं म्हणतील की नाही. मग तसंच आहे, या विज्ञानाच्या पार्श्वभूमीवरती जर तुम्ही आमच्या कथांचे अर्थ लावायला लागला तर आम्हाला सुद्धा हाच शब्द प्रयोग करावा लागेल की हा बुद्धीचा गबाळेपणा करू नका, तुम्ही म्हणता तशा ह्या कथा नाही आहेत आणि तुम्ही म्हणता तशी ही वस्तुस्थिती नाही आहे. कथा म्हणजे ह्या भाकड नाही आहेत, ह्या रचित नाही आहेत, ही वस्तुस्थितीच आहे.

श्रोते हो, आत्ता आपण ऐकत होतात ब्रह्मपुराण। ब्रह्मपुराणाच्या निरूपणकार होत्या संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी। आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तिसुधा।

0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। इंदूरचे महाराज श्रीमंत तुकोजीराव होळकर हे स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आले। स्वामी तेव्हा वडाच्या झाडाखाली विश्रांती घेत बसले होते। महाराज लगबगीने त्या वडाच्या झाडापाशी गेले। स्वामींच्या दर्शनाला त्यावेळी अलोट गर्दी जमली होती। त्यातून वाट काढतच ते स्वामींपाशी पोहोचले। स्वामींचं तेज पाहून श्रीमंत तुकोजीराव होळकर अक्षरशः दिपून गेले। तुकोजीरावांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला, त्यांचे चरण घट्ट धरले। स्वामी समर्थांच्या ह्या तेजस्वी वैभवापुढे आपलं राजवैभव फिकं आहे ह्याची जाणीव महाराजांना झाली। स्वामींनी एक कटाक्ष टाकत तुकोजीरावांना विचारलं, तुमच्या राजवाड्याच्या परिसरात एक आंब्याचं झाड आहे का? तेव्हा राजेसाहेबांनी तात्काळ उत्तर दिलं, एक नाही तर दोन आंब्याची झाडं आहेत। हे उत्तर ऐकल्यावर स्वामींनी आपल्या डोक्यावरील जरीची टोपी राजेसाहेबांच्या दिशेने भिरकावली। तेव्हा जमलेल्या लोकांनी स्वामींचा जय जयकार केला। स्वामींनी राजेसाहेबांना टोपीच्या रूपाने जणू कृपाप्रसाद दिला होता। राजेसाहेबांनी ती जरीची टोपी आपल्या डोईवर घातली आणि स्वामींना नमस्कार केला। त्या क्षणी त्यांना आठवलं की गेल्या जन्मी आपली स्वामींशी अबूच्या पहाडावर भेट झाली होती। स्वामींनी आपल्या ह्या भक्ताला ओळखलं होतं, म्हणून स्वामींनी त्यांना पूर्वजन्मीचं स्मरण दिलं। त्या पूर्वजन्मात राजेसाहेब अबूच्या पहाडावर गायीच्या रूपात चरत असताना स्वामींनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला होता। त्याचा परिणाम म्हणून ह्या जन्मात ते इंदूरच्या राजघराण्यात जन्माला आले आणि इंदूर संस्थानाचे राजे झाले। स्वामींची कृपा एकदा का झाली की दैवाला हेवा वाटावा असं वैभव प्राप्त होतं ह्याची जाणीव जमलेल्या लोकांना झाली। राजेसाहेबांनी आरतीचं तबक हातात घेतलं आणि स्वामींना ओवाळायला सुरुवात केली। तेव्हा स्वामींच्या आरतीने आकाशभर आपले स्वर उधळून टाकले आणि सारा गाव स्वामींभोवती जमा होऊन आरतीमध्ये सामील झाला। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, परमेश्वरी कृपा एकदा का झाली की आपल्या जगत असलेल्या एकूणच आयुष्यावर पौर्णिमेचं चांदणं सतत पाझरू लागतं। मन आणि एकूणच अस्तित्व शांत होत जातं। सभोवती समाधानाचे वारे वाहू लागतात। तृप्तीचा अनोखा क्षण माणूस प्रत्यक्ष अनुभवू लागतो। मुखामध्ये केवळ भगवंत नाम घुमू लागतं। देह प्रपंच करतो, परंतु मन मात्र परमार्थात डुंबत राहतं। म्हणून माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की परमेश्वरी कृपा होण्यासाठी अखंड नामस्मरणात राहा। त्यातच सुख दाटून आलेलं आहे हे कधी विसरू नका। त्यासाठी एकच सिद्ध मंत्र आहे आणि तो म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। ह्या मंत्राचा अहोरात्र जप करा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या